FM बँड 101 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 27 मे 2026 पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झाले आहेत. आजचे आपले आता कार्यक्रम सुरू करत आहोत. पुणे विविध भारतीच्या या प्रातकालीन प्रसारणात मी तुमचा रेडिओ मित्र विराज सवाई तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, प्रसारणाची आणि दिवसाची मंगल सुरुवात करूया सनईच्या या मंगलसुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जोगिया रागातली धून प्रसारणाच्या प्रारंभी आपण ऐकलीत. यानंतर काही क्षणात म्हणजेच ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीमधलं बातमीपत्र आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आताच आपण ऐकलात कार्यक्रम वंदन वार आणि चिंतन. सकाळचे 6:30 वाजतात. आता ऐकूया काही संदेश आणि आमच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इन टू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल.

0: तशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
2: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे। माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे। श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे। याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका। आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात। लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटेल।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर।

सकाळचे 6:35 होत आहेत. आता काही क्षणातच आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून श्री रामचरित मानस हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्री रामचरित मानस गान हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया यानंतरचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजना

अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 49वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: शरण मन्विच्छ कृपणा फल हे तवहा।
1: श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 49वा श्लोक कर्मयोगाचं तात्विक विवेचन, त्यातलं मर्म हे सांगितल्यावर योगयुक्त बुद्धीनी फळाची आकांक्षा न करता केल्या जाणाऱ्या कर्माचं श्रेष्ठत्व अर्जुनाला सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे धनंजया, बुद्धियोगापेक्षा म्हणजे समत्व बुद्धीनी फळाची इच्छा न धरता केल्या जाणाऱ्या कर्मापेक्षा फलेच्छापूर्वक केलं जाणारं केवळ कर्म अगदी कनिष्ठ प्रतीचं, हलक्या दर्जाचं असतं। म्हणून कर्मबंधाचा नाश करण्यासाठी तू समत्व बुद्धीचा आश्रय घे, कारण कर्मफळाचा हेतू कर्माचं बंधन नष्ट करण्याच्या कामी दुबळे आहेत। श्लोकाचा असा अर्थ करताना श्लोकात नसलेल्या शब्दांच्या संदर्भानुसार आश्रय घ्यावा लागतो। हाच अर्थ आचार्य विनोबाजींनी गीताई या समश्लोकीत सोपा करून सांगितलाय। समत्व बुद्धी ही थोर, कर्म ती हुनी ही नची, बुद्धीचा आसरा घेतू मागती फळ दीनते। गीता हे कर्मयोग शास्त्र असल्याने यामध्ये कर्मयोगाची जेवढी प्रशंसा करता येईल तेवढी भगवंतांनी गीतेच्या पुढल्या अनेक अध्यायांमधून वेळोवेळी केलेली आहे। ज्ञान भक्ती योग या सर्व मार्गांपेक्षा कर्मयोगो विशिष्यते, म्हणजे कर्म मार्ग श्रेष्ठ आहे असं वारंवार सांगितलेलं आहे। यामुळेच कुरु कर्मैव तस्मात् त्वम् असं ठामपणे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात। असं असताना या श्लोकात मात्र कर्माला अवर म्हणजे हीन का बरं म्हटलं असावं असा प्रश्न आपल्याला पडतो आणि त्याच्या वरवरचा अर्थ पाहता सहजच मनात येतो। पण या श्लोकाकडे या पूर्वीच्या श्लोकांच्या संदर्भावरून पाहिलं की प्रश्नाची उकल आपोआप होते। फलेच्छा रहित कर्म योगस्थ राहून करत राहणं हाच तर बुद्धियोग यापूर्वीच्या श्लोकातून वर्णिलेला आहे। आता त्याचंच थोड्या वेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण भगवंत करत आहेत, जेणेकरून असं कर्म करण्याची बुद्धी अर्जुनामध्ये पक्की होईल। या श्लोकात दुरेण ह्यवर कर्म या शब्दांनी कोणत्या कर्माला फार कमी प्रतीचं मानलंय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे। कर्मयोग हा ज्ञान मार्गापेक्षा फारच हीन दर्जाचा असं श्रीकृष्णांचं मुळीच प्रतिपादन नाही, किंवा कर्मयोगापेक्षा कर्मसन्यास श्रेष्ठ असंही श्रीकृष्ण सांगत नाही, हे यापूर्वी आलेल्या कर्मयोग वर्णनावरून लक्षात घेण्यासारखं आहे। या दुसऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात आता मी तुला बुद्धियोग सांगतो ज्याद्वारे तू कर्मबंधनातून मोकळा होशील असं सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मफळाची इच्छा न करता कर्तव्य कर्म समत्व बुद्धीने केलं तर कर्माचं बंधन राहत नाही असं स्पष्ट सांगून कर्मयोग विशद करतायत। त्याच अनुषंगाने श्रीकृष्ण फळाची इच्छा मनात ठेवून केलेलं कर्म हे बुद्धियोगापेक्षा म्हणजे स्थिर बुद्धीनी निरपेक्षपणे केलेल्या कर्मापेक्षा फार कमी प्रतीचं, हीन दर्जाचं असतं असं सांगतायत। म्हणूनच त्या कर्माच्या फलावर आसक्ती ठेवणारे कृपण होत असंही भगवान सांगतात। यावरून हे स्पष्ट होतं की या श्लोकात बाह्य कर्माला म्हणजे कर्माच्या बाह्य स्वरूपाला गौणत्व दिलेलं आहे। कर्माच्या पाठीमागे असलेल्या हेतूचं श्रेष्ठत्व विशद करण्यासाठीच बुद्धौ शरणम अनिच्छ अनिच्छ बुद्धीचा आश्रय कर असं म्हटलेलं आहे। लोकमान्य टिळक गीता रहस्यातून या श्लोकाचं विवरण करताना जे थोडक्यात सांगतात

तेच त्यांचे अनुयायी गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री भिडे आपल्या गीता रहस्य दीपिकेमध्ये स्पष्ट करून सांगतात. कर्माचं तारतम्य उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अशा तीन प्रकारांनी ठरवता येतं. सामान्य माणूस कर्माच्या बाह्य स्वरूपावरूनच त्याचा बरे वाईटपणा ठरवतो. ही पद्धत कनिष्ठ होय. काही लोक कर्माचं फळ म्हणजे कर्मामुळे होणारे परिणाम पाहून कर्माला चांगलं वाईट ठरवतात. सर्वसामान्यपणे काही वेळा हे उपयुक्त वाटलं तरी निर्णयाच्या बाबतीत नेहमीच अशा ठोकताळ्यांवर अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे ही रीतही मध्यमच ठरते. ज्ञानी म्हणजे विचारी मनुष्य मात्र हेतूच्या शुद्धतेवरूनच कर्माची योग्यता ठरवत असतो. हीच रीत निर्दोष आणि उत्तम असं संपूर्ण विचारांती मान्य करावं लागेल. म्हणजेच शुद्ध हेतू हीच कर्माची खरी कसोटी ठरते. हेतू शुद्ध ठेवायचा म्हणजे निश्चयात्मक बुद्धी हवी. याचाच अर्थ बुद्धियोगा वाचून हेतू नितांत शुद्ध होणं शक्य नाही. कर्माचं तारतम्य ठरवण्याकरता योगयुक्त बुद्धीला शरण जाणं भाग पडतं. अशा प्रकारे कर्माचं तारतम्य कर्माच्या बाह्य रूपावर नसून कोणत्या हेतूनी ते केलं यावर असतं हेच भगवंत या श्लोकातून सांगतायत. लोकमान्य टिळक आणि त्यांचे अनुयायी भिडे शास्त्री तसंच डॉक्टर जस करंदीकर आपल्या गीता तत्व मंजरी या ग्रंथामध्ये सांगतात कर्मयोगाचा अत्यंत महत्वाचा सिद्धांत या श्लोकातून वर्णिलेला आहे. कर्म करण्याच्या इच्छेच्या मुळाशी जी बुद्धी असेल त्या बुद्धीवरूनच कर्माचं भले बुरेपण ठरवण्यात येतं. गीतेतल्या नेमक्या याच तत्वाचा अवलंब न्यायालयातही केला जातो. गुन्हेगारी करणाऱ्याला न्यायाधीश शिक्षा देतोच, पण त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हेगार हा त्या मागचा सूत्रधार, आजच्या प्रचलित शब्दात सांगायचं तर मास्टर माइंड हा असतो. याच विचाराने प्रत्यक्ष कर्म हे गौण असं इथे म्हटलेलं आहे. या श्लोकाच्या अनुषंगाने इथे कर्मयोग हा शब्द पाहूया. या शब्दात कर्म आणि योग असे दोन अंश आहेत. यामधला कोणता अंश मुख्य आणि कोणता गौण हेच या श्लोकामध्ये वर्णिलेलं आहे. कर्म हा अंश गौण आणि समत्व बुद्धिरूप योग हा अंश मुख्य आहे. हाच बुद्धियोग कर्माचं बंधकत्व नष्ट करतो. यासाठीच कर्मात समत्व बुद्धी साधणं हेच कुशलत्व आहे. कर्मयोगाने जी सिद्धी प्राप्त करून घ्यायची ती समत्व बुद्धी योगानीच मिळते. म्हणूनच श्लोकाच्या उत्तरार्धात संसिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धीचा आधार घेण्यास श्रीकृष्ण सांगतायत. कर्मफलाचा आधार दुबळा असल्याने कर्मबंधातून मुक्त करण्यासाठी तो समर्थ नाही. इथे योग म्हणजे गीतेतला बुद्धियोग हा घटक प्रभावी ठरतो. बुद्धियोगाचा हा प्रभाव पुढच्या 50 श्लोकामध्ये स्पष्ट केलेला आहे. अशा रीतीने 49व्या श्लोकाचा संबंध यापूर्वीच्या 48व्या योगस्थः कुरुकर्माणी या आणि पुढल्या बुद्धियुक्तो जहातिह या 50व्या श्लोकाशी आहे. हा संबंध लोकमान्य टिळक आणि नंतर त्यांचे शिष्य भिडेशास्त्री डॉक्टर जस करंदीकर यांनी विशद करून सांगितलेला आहे आणि कर्मयोगाची भक्कम पायाभरणी केलेली आहे. कर्मयोगात कर्त्याच्या बुद्धीलाच खरं महत्व असून कर्माचं बाह्य स्वरूप यापुढे क्षुद्र ठरतं. कर्त्याची समत्व बुद्धीच कर्माचे बंध नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरते. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा आरुता कर्मयोग परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती. म्हणून बुद्धी योगुस धरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अव्हेरू फळ हेतूचा. आरुता किंवा आरवता याचा अर्थ अलीकडे अगोदर असा आहे. माऊली सांगतात बुद्धियोगाचं विवरण करत असताना कर्मयोग हा अगोदर येतो. योगयुक्त बुद्धीनी कर्माचं आचरण या बुद्धियोगाद्वारे स्थिर होऊन कर्मफळाचा त्याग करावा. कर्म करणं सर्वांनाच आवश्यक आहे. कर्म जर कोणाला चुकत नसेल तर कर्म करत असताना ते विचारपूर्वक करणं अगत्याचं ठरतं. म्हणूनच या श्लोकाला आजच्या संदर्भातही महत्व आहे. किंबहुना कर्मयोग सांगणारे सगळे श्लोक आजही तितकेच उपयुक्त आहेत. कर्तव्य कर्म करत असतानाही काही वेळा दोन विरुद्ध कर्म करायचा प्रसंग आला तर त्यावेळी मन स्थिर ठेवून सारासार विचार करून फळाकडे लक्ष केंद्रित न करता कोणताही मोह न बाळगता कर्म केलं आणि तेही त्यातलं ममत्व सोडून केलं तर ते बंधनकारक ठरत नाही. हा कर्मयोग आचरून अभ्युदय आणि निःश्रेयसाचीही प्राप्ती होते. असाच उपदेश विश्वगुरु श्रीकृष्णाने

सगळ्या जगताला दिलेलं आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक संकुचित मनोवृत्तीतून बाहेर येण्याचा इशारा देतो. जेव्हा आपण फक्त आपल्या नफ्याचा फायद्याचा विचार करतो तेव्हा आपल्या कर्माचा दर्जा घसरतो. आपण विचारांच्या बाबतीत दरिद्री ठरतो. कुटुंब समाज त्यातली नाती किंवा व्यवसाय यांच्याशी संबंध फक्त फायद्यासाठी स्वार्थासाठी ठेवला तर निराशाच पदरी पडते. क्षणिक सुखासाठी आपण आत्मिक आनंद गमावून बसतो, परिस्थितीचे गुलाम होतो. आपल्याला नाती व्यवसाय यातला सात्विक आनंद मिळवायचा असेल तर निरीच्छ वृत्तीने परिस्थितीला हाताळावं लागेल. त्यातून मिळणारा आनंद अमूल्य असाच असेल.

0: शरण मन्विच्छ कृपणा फल हे तवहा श्री कृष्णार्पणमस्तु।
1: श्रोतेहो, अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 49वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी। निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर।

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. पुणे विविध भारती, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:15 झाली आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: यानंतर काही क्षणातच आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: हातिम ताई फिल्म से आप सुन रहे थे मोहम्मद रफ़ी, सुमन कल्याणपुर और साथियों की आवाज़ों में ये गाना राजा मेहंदी अली खान का की बोल थे और एस एन त्रिपाठी का संगीत।
1: श्रोते हो भूले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आपण ऐकत आहात। यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत। दरम्यान ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी।
2: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
3: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको। कोण?
2: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे।
4: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
5: बाप रे, कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन गुरुवारी 28 सकाळी 10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर।
6: मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू।

आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते मधू दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठव

राज्यातील केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री

0: या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो आहोत, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियल कडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवादविरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत

0: ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं, तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला, तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून 1 महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्यूमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं, असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, 1 वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेलं प्रादेशिक बातमीपत्र आता आपण ऐकलं. आम्ही ते सहक्षेपित केलं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवर सकाळी 7 वाजल्यापासून सुरू असलेल्या भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आता ऐकूया.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर

0: उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आता सोला आता सोला आता सोला.

la boca afuera.

0: श्रोते हो, विविध भारतीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीलाच ऐकूयात लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या आवाजातलं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं चोरी चोरी या चित्रपटातलं हे गीत. बोल आहेत शैलेंद्र यांचे.

0: मंडळी, चोरी चोरी हा 1956 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट, जो अनंत ठाकूर यांनी दिग्दर्शित केला होता आणि मुख्य भूमिका होत्या राज कपूर, नरगिस, प्राण आणि जॉनी वॉकर यांच्या. कॅमेरामन होते व्ही एन रेड्डी. 1934 मधला हॉलिवूड मूव्ही इट हॅपन्ड वन नाईट यावरून चोरी चोरी या चित्रपटाची कथा घेण्यात आली होती. आणि जे गाणं आपण आत्ता ऐकलं, जहां मे जाती हूँ वही चले आते हो, यामध्ये कठपुतळी भावल्यांचा वापर करण्यात आला. आठवतंय ना तुम्हाला? त्याचं काय झालं, एकदा 1951 मध्ये आवारा या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाच्या दौऱ्यादरम्यान गेले असताना राज कपूर आणि नरगिस यांना त्यांच्याच प्रतिकृतीचा समावेश असलेला कठपुतळी शो पाहायला मिळाला आणि यावरूनच प्रेरित होऊन या गाण्यात त्या कठपुतळी भावल्यांचा समावेश करण्यात आला. चित्रपटाबद्दल अशा अजून गोष्टी जाणून घेऊयात, पण या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
3: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, चोरी चोरी या चित्रपटाबद्दल आपण बोलतो आहोत. चोरी चोरी हा राज कपूर आणि नरगिस यांनी एकत्र काम केलेला शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांची प्रसिद्ध ऑन स्क्रीन भागीदारी संपली. आर के बॅनरचा हा चित्रपट राज कपूर यांनी स्वतः दिग्दर्शित न करता अनंत ठाकूर यांना तो दिग्दर्शित करायला दिला. या चित्रपटातली गाणी सुद्धा खूप गाजली बरं का, विशेषतः पंछी बनू उडती फिरू, रसिक बलमा, ये रात भीगी भीगी आणि आ जा सनम मधुरे चांदनी मेहम या गाण्यांनी तर कित्येक दशकं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याच गाण्यांसाठी संगीत दिग्दर्शक शंकर जयकिशन यांना फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ संगीत निर्देशक पुरस्कार मिळाला होता. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात चोरी चोरी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरात शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार हसरत जयपुरी यांचं हे सुप्रसिद्ध गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर.
2: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
3: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
4: बरोबर.
3: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
4: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
3: अजिबात नाही.
4: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
2: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
6: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
7: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
8: मग
7: मग काय,
8: स्वतः पासून सुरुवात कर.
1: सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
9: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
10: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
11: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
10: मला रंग बघायचेत, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
12: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
11: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
12: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
13: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय? तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
14: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
15: नमस्कार.
14: आपण लॅसिक लेझर बद्दल बोलत होतोच, पण त्याचबरोबर लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांबद्दलही बोलत होतो. त्यांच्यामध्ये मायोपिया हा खूप कॉमनली आढळला जातो. मला वाटतं त्यालाच भिंगाचा चष्मा असणं असंही म्हणतात. तर हा आजार नेमका काय आहे याबद्दल सांगा.
15: मायोपिया म्हणजे नियर साइटेड.

0: तर युजली पेशंट्सला काय होतं की जवळचं दिसतं पण दूरचं कमी दिसतं. जसं की आपल्या डोळ्याची लांबी जी आहे कॉर्नियापासून रेटिनापर्यंत ती युजली आम्ही असं म्हणतो की 24 मिलीमीटर असायला हवी. तर ती थोडीशी जरी जास्त असेल म्हणजे सपोज नॉर्मल डोळ्यापेक्षा 1 मिलीमीटर डोळा जर लांब असेल तर त्या पेशंटला -3 चष्मा येतो आणि तो जर 1 मिलीमीटर छोटा असेल तर त्याला +3 नंबर येतो. हा तर हे म्हणजे मायोपिया किंवा हायपरमेट्रोपिया. सो डोळ्याची लांबी ही मायनस किंवा प्लस नंबर ठरवते की नंबर कमी आहे का जास्त आहे ते पण ठरवते की वयाच्या 18 वर्षापर्यंत नंबर वाढण्याची शक्यता असते किंवा तो वाढतोच कुठल्या लोकांमध्ये ज्या लोकांमध्ये मायोपिया आहे.
1: डॉक्टर देशपांडे सर, जसं तुम्ही आता म्हणालात की मग 18 वर्षापर्यंत नंबर वाढतच जातो, मग जर आपण त्यांच्यामध्ये लॅसिक लेझर सारखे उपचार केले तर हा नंबर जाऊ शकतो का? आपण उपचार का करत नाही?
0: तर मी तुम्हाला सांगितले की लॅसिक लेझर ची वयोगट जो आहे तो 18 ते 40 किंवा 42 पर्यंत आहे. तर त्याचं कारणच ते आहे की आम्हाला युजली असं वाटतं की मुलांचं जे हाईट आहे ती युजली 16 ते 18 पर्यंत फ्रीज होते आणि मुलींची जी हाईट आहे ती 14 ते 16 मध्ये फ्रीज होते. सो एकदा उंची वाढायचं थांबलं की नंबर वाढत नाही. सो वयाचा 18व्या वर्षी युजली आम्ही असं सांगतो की पेशंटचा नंबर स्टेबल होतो, त्याच्यानंतर तो वाढत नाही. का? कारण की तिथलं जे बोन आहे ज्या बोनच्या अंतर्गत तो डोळा ठेवलेला आहे तो डोळा हा सॉफ्ट आहे, तो काही बोनला ढकलून ग्रो होणार नाही किंवा तिथे वाढणार नाही, त्याच्यामुळे त्याची डेफिनेटली ग्रोथ स्टॉप होते. त्याला मायोपिया जेवढा आहे तेवढा फ्रीज होतो किंवा तो प्रोग्रेसिव्ह मायोपिया मध्ये युजली राहत नाही. मग एकदा त्याचा नंबर स्टेबल झाला की 18 नंतर कधी पण, कारण की 18 युजली आम्ही पकडतो की त्याची हाईट वाढणार नाहीये त्याच्यामुळे नंबर वाढणार नाही. पण जर तुम्ही 14व्या वर्षी लेझर करायचं म्हणालात तर त्याला पुढचे 4 वर्ष जर त्याची लांबी वाढली तर मग परत त्याला चष्मा लावावा लागेल. म्हणून त्या लॅसिकचा उपयोग होत नाही पीडियाटिक पेशंट्स मध्ये किंवा लहान मुलांमध्ये. तर तो फक्त आणि फक्त त्याचा लेझरचा उपयोग करायचा असेल आणि चष्मा काढून टाकायचा असेल तर तो युजली एकदा नंबर स्टेबल झाल्यावर किंवा वयाच्या 18व्या वर्षानंतर.
1: नक्कीच, अशीच माहिती ऐकूयात पुढच्याही भागात. तोपर्यंत श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे.

0: श्रोते हो, सकाळचे 8:15 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्री

0: उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: श्रोते हो, संजेली, अभेद, आदिती आणि अद्वैत या चार बालचमूंच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं हे गीत आता आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं मीना खडीकर यांनी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आता ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
4: आजच भेट द्या पुना, गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात. पण हे गहू मणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना, गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
6: नमस्कार. गहू मणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची, म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओवलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा दोन पदरी, तीन पदरी, चार पदरी माळा, त्यातल्यातला जो मणी असतो तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते त्या आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ असतो, त्यामुळे वजनाने खूप हलकं असतं. त्यामुळे साधारणपणे गहुमणीची माळ आपण 22 ते 24 इंचाची चार पदरी अगदी केली, पूर्वीच्या सारखी दोऱ्यात नाही ओवली ती, अगदी

0: त्यांच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण, जसे मंगळसूत्राच्या तारा असतात, तर ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅममध्ये बनते. चार
1: बर
0: पदरी थसथशीत दिसायला,
1: वा
0: त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात, त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते, आणि ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅममध्ये होते.
1: बर
0: आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला, 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे,
1: हो
0: तर साधारणपणे 5.5 ते 6 लाख रुपयाचं सोनं, आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली
1: बर
0: तर 7 लाख रुपये, तर 7-7.25 लाख रुपयापर्यंत 4 पदरी गहू
1: होऊ
0: मण्याची
1: शकते.
0: माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल यूज करता म्हणून वापरता येण्यासारखे असते, कारण ठसठशीत दिसल्यामुळे.
1: अगदी पेशवेकालीन दागिना आपण जो म्हणतो तर त्याप्रमाणे आपल्याला तो बनवता येतो. सर, व्हर्टिकल मणिमाळ ही सुद्धा याच टाइप मध्ये येते.
0: नाही, व्हर्टिकल मणिमाळ हे तुम्हाला आता माहिती आहे, कारण तुम्ही आत्ताच्या 20व्या 21व्या शतकातले आहेत म्हणून. पण अदरवाइज व्हर्टिकल मणी हे आत्ताचा आधुनिक प्रकार आहे.
1: बर,
0: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठी मणीला तास असतात तसेच तास असतात, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे असे एक धाटणीतले नसतात. ते कधी गोलही असतात, त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात, त्याच्यावर तास असतात. आणि हे राजकोटला बनतं. आता इंडियामध्ये आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात, पण पदक जिथे असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळेचं, तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात. साधारणपणे एक व्हर्टिकल मण्याची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15 ते 16 ग्रॅम पर्यंत होते, आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली, तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि वगैरे जीएसटी 15-16% मजुरी, तर 3 ते 3,20,000 पर्यंत ही एक पदरी माळ जाते. याच्यातही मल्टीपदर माळा बनतात.
1: बरोबर.
0: आता मोहनमाळ आणि जोंधळी माळ हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत आणि तिथे वापरले जातात. तुम्ही जर कंठी मणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो षटकोन असतो, तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं, गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे, गहू मणी माळ ही खूपच परंपरागत आहे. ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच, पण तुम्हाला माहितीये की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे, त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
1: मोडक सर, गहुमाळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Ampere registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण इन्व्हेस्टरच्या बिहेव्हिअरल बायस बद्दल बोलत होतो आणि त्यातलं पहिला अँकरिंग बायस म्हणजे काय याबद्दल तुम्ही सांगितलं. आता दुसरा म्हणजे लॉस एव्हर्जन बायस. आता हा नेमका काय प्रकार आहे याबद्दल आज सांगा.
2: लॉस एव्हर्जन बायस, नुकसानाची भीती, म्हणजे काय की आपल्याला नफा झाल्यानंतर

0: नंतर जेवढा आनंद होतो त्यापेक्षा दुप्पट दुःख हे तोटा झाल्यावर होतो. पण या भीतीमुळे गुंतवणूकदार काय करतात, एकदा तोट्यात असलेला शेअर कधीतरी त्याचा भाव वाढेल, किंवा म्युच्युअल फंड जर नुकसानात असेल तर कधीतरी त्याचा भाव वाढेल या आशेने तो कायम धरून ठेवतात. पण नफ्यात असलेला शेअर किंवा म्युच्युअल फंड ज्याने चांगले फ्रुट्स तुम्हाला दिलेले आहेत, जो क्वालिटी आहे, तो थोडा वाढला की लगेच काढून टाकतात. आता ह्याला आपण लॉस एव्हर्जन बायस म्हणू शकतो. उदाहरण घेऊयात की एखादं झाड आहे जे आपण घरात लावलेलं आहे बघा, आणि जे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्याला एखादी फांदी अशी आहे त्या झाडाची की ती थोडीशी त्याला कीड लागलेली आहे, त्याच्यावर कदाचित आपल्याला छान फळ आणि फुलं सजलेली दिसतील, पण बिकॉज ती किडलेली आहे त्यामुळे सगळं झाड हे खराब होऊ शकतं. म्हणून आपण ती फांदी किती काळ ठेवायची, किती मला फुलं देणारे, फळं देणारे, आणि त्याचा मला आनंद होतोय, तर असा विचार न करता जेव्हा लॉस एव्हर्जन बायस आपण विचार करतो तर ती फांदी काढून टाकलेली बरी, म्हणजेच मी पूर्ण झाड व्यवस्थित जपतोय आणि कदाचित मला भविष्यात ते झाड उत्तम फळं आणि फुलं देऊ शकतं, हा अर्थ मला त्याच्यातून घेता येईल जेव्हा मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय. तर लॉस एव्हर्जनचा विचार करताना जे क्वालिटी आहे ते पोर्टफोलिओ ठेवा, जे नॉन क्वालिटी आहे आणि जे लॉस तुम्हाला देतंय मोठ्या प्रमाणावर ते टिकून ठेवून भविष्यात त्याचा खूप फायदा होऊ शकतो असा विचार मनात ठेवू नका जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा आणि पोर्टफोलिओचा विचार करतोय. तेव्हा
1: किती सोप्या उदाहरणात आपल्याला या गोष्टी समजवून सांगितल्या आहेत सरांनी. तेव्हा श्रोते हो, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असलेले सगळे इन्व्हेस्टिंगचे पर्याय हे योग्य आहेत की नाही हे तुम्ही देखील पडताळून पहा, आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33. या सल्ल्याबरोबर आज इथेच थांबूयात आणि उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेहो, पुन्हा भेटूया. गुड डे, बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आम्ही आपल्या बरोबर आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 8 वाजलेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारतीय वायुदलानं गेट परीक्षेतील गुणांच्या आधारे अधिकारी संवर्गातील तांत्रिक शाखेत थेट भरतीसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. योजनेनुसार पात्र उमेदवारांना वायुदल सामायिक प्रवेश परीक्षेसह कोणत्याही प्राथमिक लेखी परीक्षेला बसावं लागणार नाही. निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. एखाद्या फौजदारी खटल्यात अपील न्यायालयानं आरोपीला प्रथमच दोषी ठरवलं तर शिक्षेच्या मुद्द्यावर त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं त्या न्यायालयाला बंधनकारक आहे. केवळ शिक्षा सुनावण्यासाठी हा खटला कनिष्ठ न्यायालयाकडे परत पाठवता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती के बी विश्वनाथन आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठानं बलात्काराचा एक खटला पुनर्विचारासाठी कलकत्ता उच्च न्यायालयाकडे परत पाठवताना ही टिप्पणी केली. या खटल्यात उच्च न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवलं होतं आणि शिक्षेच्या सुनावणीसाठी त्यानं कनिष्ठ न्यायालयासमोर हजर राहावं असे निर्देश दिले होते. सिझेरियन विभागातील गुंतागुंतीमुळे 5 महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या संदर्भात राजस्थान सरकार आणि औषध नियंत्रण विभागानं रुग्णालयात वापरल्या गेलेल्या औषधांचे नमुने गोळा केले असून औषधांच्या पुरवठा साखळीबाबतही चौकशी सुरू केली आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या माहितीनुसार मृत महिलांना आरोग्याशी संबंधित गंभीर गुंतागुंतीचा त्रास होत होता तसंच त्यांच्या मृत्यूचं

0: थेट ऑक्सिटोसिन इंजेक्शनशी संबंध जोडणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. पुणे आणि परिसरात आज विजांसह गडगडाटी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमाल 37 तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोतेहो, आता वेळ झाली आहे लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्रोतेहो, लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातलं पद्माकल कुलकर्णी यांचं हे गीत. संगीतकार आहेत निलेश मोहरीर.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
1: स्वामिनी। स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
6: सुंदर.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड पुणे.
3: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
4: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
3: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम. आज आहे अधिक मासातली पहिली एकादशी, अर्थात कमला एकादशी. या अनुषंगाने ऐकूया संत तुकाराम महाराजांची ही रचना पांडुरंग दीक्षित यांच्या स्वरसंयोजनात. स्वर आहे अजित कडकडे यांचा.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।
2: अहो, रिझल्ट लागले। आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू।
2: संपर्क 9404598-9975।
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org।
4: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
5: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही, आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
4: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते, आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
8: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999182।
9: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी।
10: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना। 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक।
9: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050।
10: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू।
11: काय रे, बस्ता कुठे बांधला?
12: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग, आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक

0: पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
1: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीच बांधू.
0: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
3: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.

0: आता आपण ऐकलीत संत तुकाराम महाराज यांची रचना स्नेहल भाटकर यांच्या स्वरात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम इथेच संपला. नमस्कार.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: श्रोतेहो, सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. आता वेळ झाली आहे दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: ग्राहकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
3: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
4: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
5: संपर्क 9689911240
4: 9689911240.
6: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षिस जाहीर करत आहे.
7: दोन इनरवेअर घेतले आणि UPI ने पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
6: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
7: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
6: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
7: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
6: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
7: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
6: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
7: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
6: मग तुम्ही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर?
7: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
6: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
7: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
8: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
9: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
8: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
3: श्रोतेहोरी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत सांगते ऐका या चित्रपटातल्या मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरातल्या, गदी माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतानं।

देवला महादेव आणि याच्या अकलेची नंदी भोर धाव कपट एवढा तोटा मंदी भाव त्या महादेव पाटलाची नार गुणवती त्या महादेव पाटलाची नार गुणवती नावाने जानती वागणुकी नसती तिला मिळाला असला कवळ कपती काय असतील त्या असो दैवाच्या गती पाटलाची गावाला भीती तर उभ्या गावाला आईच्या ठाई जानकी होती राजुरीच्या गावंदरी होता एक जवान शेतकरी पावसा नामे त्याची अस्तुरी रूपाची खांद तिचं गोरपण केतकीच पान बांधा अटकर

0: बर मग पुढं
1: एकदा सखारामाची आणि पाटलाची झाली हाक नागबाजबाची तेड पडली एकमेकाची
0: कशावर
1: त्यात बैलाची शरीर

0: आदुपातील मनामंदी झाला, त्याने एक मनसुबा केला,
1: काय
0: सखारामाचा काटा काढण्याला,
1: अरे अरे
0: त्यानं गाठला एक आणि मैतर, सावळ्या बलदान दरोडे खोर,
1: अरे बापरे
0: त्या सावळ्या दरोडे खोरानं जात जाऊन दिली पेटवून सख्याची खोप,
1: अरे अरे

0: बरं मुरं झालं काय?
1: निसर्गानं होती आपली कामगिरी केली, बी धरणीवर पडली ती वरी अंकुर आली, हौसा पोटुशी आहे ही गोष्ट सावळ्यांवर खाली, वैराची लेक वैराच्या घरी जन्मली, जन्म

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
4: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।

क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.

0: जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत आता आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात आता पुन्हा एकदा वेळ झाली एका विश्रांतीची.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
4: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
3: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
4: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमी

0: च्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.

0: पुणेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
5: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
6: संपर्क 9689911240
5: 9689911240.
7: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षिसं जाहीर करत आहे.
8: दोन इनरवेअर घेतले आणि UPI ने पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
7: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
8: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
7: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
8: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
7: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
8: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
7: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
8: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
7: मग तुम्हीही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर?
8: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
7: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
8: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही. क्रिस्पी खा...

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती

0: शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
1: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: आणि श्रोते हो, याबरोबरच दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत।
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: सकाळचे 8:58 झालेत, जाणून घेऊया ठळक बातम्या।
4: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
5: विविध भारती पुणे ठळक बातम्या। पुणे शहरातील बेवारस वाहनं काढून टाकण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 739 वाहनांचा ई लिलाव करण्यात आला। यामधून शासनाला 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होणार असल्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे। वाहतूक शाखेअंतर्गत 11 पोलीस स्थानकांकडील 366 आणि वाहतूक शाखेकडील 373 वाहनांचा समावेश या लिलावात करण्यात आला होता। बेवारस वाहनांबाबत नागरिकांनी वाहतूक शाखेला माहिती देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथीनिमित्त आज महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या सहयोगानं नेहरू प्रणित भारताच्या विकासाचं प्रतिमान आणि त्याची प्रासंगिकता या विषयावर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे। एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात भारताचा कोहिनूर या पुस्तकाचंही प्रकाशन होणार आहे। रांजणगाव औद्योगिक विकास महामंडळ परिसरात 29 मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमार्फत एकंदर 565 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। यामध्ये 10वी ते 12वी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। विविध OTT मंचांवर आणि इंटरनेटवर असलेल्या अश्लील चित्रफितीमुळे युवकांच्या विचारांवर आणि समाजाच्या नैतिकतेवर परिणाम होत आहे। त्यामुळे संस्कारक्षम आणि निरोगी समाज निर्माण करण्यासाठी अशा अपप्रवृत्तींपासून दूर राहणं आवश्यक असल्याचं ठाम प्रतिपादन माजी केंद्रीय सूचना आयुक्त आणि ज्येष्ठ पत्रकार उदय माहूरकर यांनी केलं आहे। ते पुण्यात सेवा प्रबोधिनीमार्फत नुकत्याच आयोजित व्याख्यानमालेत संस्कृती वाचली तर देश वाचेल या विषयावर बोलत होते। यावेळी माहूरकर यांच्या हस्ते सेवा प्रबोधिनीच्या संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं। डॉ धनंजय शिरोळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोते हो, आता वेळ झाली एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाची.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो नमस्कार. एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी विराज सवाई. आज आहे 27 मे. श्रोते हो, 27 मे हा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार, कवी अशा हरहुन्नरी कलाकाराचा जन्मदिन, अर्थातच कृष्णदेव मुळगुंद यांचा हा जन्मदिन. 27 मे 1913 रोजी बिंदूमाधव मुळगुंद यांच्या घरी कृष्णदेव मुळगुंदांचा जन्म झाला. या बाळकृष्णाच्या अंगी कृष्णासारख्याच नाना कळा आणि नाना कला होत्या. श्रोते हो, आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात कृष्णदेव मुळगुंद यांच्या कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि काही इतर कवींची गीतंसुद्धा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. कृष्णदेव मुळगुंद वयाच्या 4थ्या 5व्या वर्षापासूनच त्यांना नाट्यकलेविषयीची ओढ त्यांच्या मनात उत्पन्न झाली आणि चक्क 12 वर्षांचे

असतानाच एक भलं मोठं म्हणजे तब्बल 4 ते 5 तासांचं एक ऐतिहासिक नाटक त्यांनी लिहिलं. त्याचं नाव होतं स्वराज्यग्रहण. श्रोते हो, कृष्णदेव मुळगुंद यांच्यावर बालपणीच कलेचे संस्कार झाले आणि ते अंगी रुजले, त्यामुळे पारतंत्र्यात असलेल्या भारताला आणि भारतीय कलांना मुक्त करण्यासाठी काही तरुण कलाकार त्यावेळी झगडत होते आणि त्यामध्येच एक होते कृष्णदेव मुळगुंद. हीच भावना मनात धरून त्यांनी एका हातात कुंचला आणि एका हातात लेखणी धरली आणि आपला कलाप्रवासाला सुरुवात केली.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
0: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: पुणेकर भक्तांसाठी एक आनंदाची आणि भक्तिरसाने न्हाऊन निघालेली पर्वणी पुरुषोत्तम मासानिमित्त परमपूज्य श्री प्रसाद महाराज यांचे पुण्यनगरीत आगमन. या विशेष कार्यक्रमामध्ये दत्तयाग, वायनदान, कीर्तन, भजन, हरिपाठ, प्रवचन, गुरुतुला तसेच गुरुकृपेने भरलेले विविध भक्तिमय उपक्रम संपन्न होणार आहेत. परमपूज्य महाराजांच्या दर्शनाचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेण्याची ही सुवर्ण संधी. या भक्तिमय सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. कार्यक्रमाची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत. दिनांक 28 ते 30 मे रोजी. स्थळ शिवसमर्थ हॉल, जय भवानी टेकडीवर, जय भवानी मंदिराजवळ, MIT पौड रोड, कोथरूड, पुणे 29.
3: श्रोते हो, कवी, लेखक, नाटककार, गीतकार, चित्रकलाकार, नृत्य दिग्दर्शक असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेल्या कृष्णदेव मुळगुंद यांच्यावर आधारित एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. श्रोते हो, मगाशी आपण ऐकलं की पारतंत्र्यात असलेल्या भारताला आणि भारतीय कलांना मुक्त करण्यासाठी, पारतंत्र्यातून खेचून बाहेर काढण्यासाठी काही तरुणांनी अक्षरशः जीवाची बाजी लावली ती कलेच्या माध्यमातूनच. श्रोते हो, मुंबईतून पुढे पुण्यातल्या मुलींच्या भावे प्रशालामध्ये चित्रकला शिक्षकाचं व्रत मुळगुंदांनी घेतलं. मग स्नेहसंमेलन असतील, विविध स्पर्धांसाठी नृत्यनाट्य बसवणं असेल, तसंच ती लिहिणं असेल, अशी कामं त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला शाळेमधल्या मुलींच्या पालकांचा विरोध असतानासुद्धा काही मोजक्याच विद्यार्थिनींना घेऊन त्यांनी उत्तम अशा काही कलाकृती बसवल्या आणि सगळ्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे मुळगुंदांचा उत्साह वाढला आणि कृष्णदेव मुळगुंद हे नाव पुण्यात लोकप्रिय झालं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
3: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
6: कृष्णदेव मुळगुंदांनी पुण्यात बालनाट्याची चळवळ पहिल्यांदा सुरू केली. मंतरलेलं पाणी,

दादूनगरीतली राजकन्या, पाचूच्या बेटावर पाच रत्न, राजा झाला शहाणा ही आणि अशी अनेक बालनाट्य त्यांनी लिहिली आणि दिग्दर्शित सुद्धा केली. आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रोहिणी हट्टंगडी कृष्णदेव मुळगुंदांच्या शाळेतल्या विद्यार्थिनी. मुळगुंद सरांना त्या आपल्या आईवडिलांच्या स्थानीच मानत असत. एक आठवण त्यांच्याविषयी सांगताना रोहिणीताई म्हणतात, मुळगुंद सर आम्हाला चित्रकलेचे सर म्हणून जरी लाभले असले तरी ते कवी मनाचे होते. त्यांनी एकदा चित्रकलेच्या वर्गात फळ्यावर लिहिलं होतं, मनात असते सदैव ज्यांच्या कला गुणांची आस, मनात असते सदैव ज्यांच्या कला गुणांची आस, विकास होतो सहजी त्यांचा प्रयत्न करिता खास, विकास होतो सहजी त्यांचा प्रयत्न करिता खास. ही छोटीशी कविता माझ्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवून गेली.

धावू नको चुकवून डोळा

कृष्णदेव मुळगुंदांनी लिहिलेली एक छोटीशी गोष्ट वाचण्यात आली. वाङ्मय शोभा या पत्रिकेच्या एप्रिल 1951 महिन्याच्या अंकात ती छापून आली होती. कथेचं नाव होतं गवई आणि चित्रकार. ती कथा अशी, दोघेही नवीनच शिक्षक होते. एकमेकांनी एकमेकांना विचारलं, आपण काय शिकवता? गायन, मी गवई आहे. आणि आपण? चित्रकार, मी चित्रकला शिकवतो. आपण दोघेही कलावंत आहोत म्हणून दोघांनाही खूप आनंद झाला. दोघांची गट्टी जमली. शाळेत येताना, घरी जाताना, पर्वतीवर फिरायला जाताना अगदी हातात हात घालून दोघे जायचे. गवयाची कला गळ्यात होती आणि चित्रकलाची होती हातात. सहज लहर आली की गवई गात सुटे. पण चित्रकाराचं तसं कुठे होतं? लहर लागली तरी सर्व साहित्य कुठे जवळ होतं? चित्रकाराची ही मोठी उणीव गवयाच्या एकदम ध्यानात आली. तो नेहमी गाऊ लागला. सुंदर सुंदर भावगीतं चार चौघात आळवू लागला. मुली म्हणायच्या, किती किती सुंदर गातात ग मास्तर.

वेडाची कळी खुलायची, वास जास्तच दरवळू लागायचा. वेडा चित्रकारसुद्धा त्या सुवासानं मुग्ध व्हायचा. गणपती उत्सवाचे दिवस आले, गवयाला ठिकठिकाणी बोलावणं येऊ लागलं, पण चित्रकाराला मात्र आपलं कौशल्य दाखवायला कुठेच वाव मिळेना. मध्यंतरी शाळेची ट्रीप जायची ठरली आणि विठ्ठलवाडीसारखं जवळचं रमणीय ठिकाण ठरवण्यात आलं. ट्रीपला गवई गेला आणि गवयाबरोबर चित्रकारसुद्धा गेला. गवई गाऊ लागला, मुलींचा घोळका त्याच्या भोवती जमा होऊ लागला. चित्रकार मग हळूच तिथून उठून गेला. तो निसर्गाचं चित्र रंगवू लागला. रंगवताना तो मनात म्हणाला, चित्र लवकर संपलं तर फार बरं होईल बुवा. मुली जमल्या म्हणजे कुठून सुचायला? मुली तर नाहीतच, पण चिटपाखरूसुद्धा तिकडं फिरकलं नाही, काय करणार. तो कलेमध्ये पूर्ण तन्मय झाला. कशाचंसुद्धा भान त्याला अजिबात राहिलं नाही. गवयानं मान उंचावून त्याच्याकडे नुसतं पाहिलं आणि माझ्याशी तू कितीही बरोबरी केलीस तरी तुला कोण विचारणार, असाच जणू त्या पाहण्यातून सूर निघत असावा. वर्ष संपलं, परीक्षा झाल्या, जून महिना आला आणि नवं वर्ष सुरू झालं. पण मुलींना पूर्वीचा तो गायनाचा मास्तर मात्र काही कुठे दिसला नाही. कुठंतरी लांब लांब त्याची बदली झाली होती. ड्रॉइंग मास्तरही त्यांना अजिबात दिसला नाही. शाळेला सुट्टी दिली आणि तो वारला. अशीच 25 वर्ष लोटली. शाळेची जुबली साजरी झाली. आजी माजी विद्यार्थिनी जमल्या होत्या आणि भिंतीवर चित्रकाराचं 25 वर्षांपूर्वीचं चित्र त्यांनी लटकलेलं पाहिलं. आजी विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी आनंदाने चित्राकडे पाहत आपला आनंद व्यक्त केला. अगं बाई, मास्तरांचं चित्र? माजी विद्यार्थिनी त्याच्याकडे बोट दाखवत हर्षाने आणि आनंदाने उद्गारल्या. श्रोते हो, ही कथा होती एका नियतकालिकातली. कृष्णदेव मुळगुंदांनी अक्षरशः शेकडो कविता लिहिल्या, कथा लिहिल्या, अनेक नाटकं लिहिली, लोकनाट्यांसाठी आणि नृत्यांसाठी गाणी लिहिली, मात्र ध्वनिमुद्रित न झाल्यामुळे आकाशवाणीच्या सुद्धा संग्रही त्यांची काही गीतं नाहीत. खरं तर इतिहास लिहिणारे बरेच असतात, पण इतिहास घडवणारे मात्र खूपच कमी, आणि कृष्णदेव मुळगुंद या दुसऱ्या प्रकारात मोडतात हे खास.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज

0: सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
1: वयाच्या 90 पर्यंत कलाक्षेत्रात भरभरून काम करणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराला तितकंच भरभरून प्रेम मिळालं. मुळगुंद यांच्या कलासाधनेची दखल समाजाने नक्कीच घेतली. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कैलासवासी राजामंत्री पुरस्कार, कैलासवासी मधु आपटे पुरस्कार, असे अनेक पुरस्कार कृष्णदेव मुळगुंद यांना मिळाले, लाभले. आपल्या समृद्ध कलेचा वारसा मागे ठेवून 11 मे 2004 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. श्रोते हो, आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात कृष्णदेव मुळगुंद यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर आधारित त्यांच्या कलाप्रवासाचा मागोवा घेणारी लेखणी आत्ता आपण ऐकलीत पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आजचा पुरतं इतकंच. या कार्यक्रमातून मी विराज सवाई तुमचा इथेच निरोप घेतो. नमस्कार.
0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे, किडनी तुमची, काळजी आमची.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 वाजलेत. आता वेळ झाली आहे पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाची.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लहानपण देगा देवा या नाटकासाठी पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातलं बाळ कोल्हटकर यांचं हे पद संगीतबद्ध केलंय पंडित कुमार गंधर्व यांनी स्वतः.

0: लहानपण देगा देवा या नाटकासाठी घेतलेली संत तुकाराम महाराज यांची ही रचना आता आपण ऐकलीत पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात. या रचनेच्या रचनाकारांविषयी बाळ कोल्हटकर यांचा उल्लेख अनावधानाने झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपण ऐकत आहात पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर. नात्यांचा आनंद वाढ.

0: ठरणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: कार्यक्रमात आता ऐकूया देव दीना घरी धावला या नाटकासाठी उदयराज गोडबोले आणि उषा वर्तक यांच्या स्वरातलं बाळ कोल्हटकर यांचं हे पद संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असले कधी गेले कधी पाणी लागले.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
8: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
7: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
9: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते

0: भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा.

0: संगीत मानापमान या नाटकासाठी सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं हे पद आता आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं गोविंदराव टेंबे यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: हर रोज रात 10 सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: देवमाणूस या नाटकासाठी नागेश जोशी यांनी लिहिलेलं आणि पंडित छोटा गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेलं हे पद कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं मुकुंदराज गोडबोले यांच्या स्वरात. आणि याबरोबरच आजचा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:58 होत आहेत. आता जाणून घेणार आहोत ठळक बातम्या.

0: जगभरात बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत. प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारतीय प्रशासकीय सेवा ही देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीबरोबरच नेतृत्व गुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवतात. पुण्यात अशा प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यावसायिक शिक्षण संस्थेनं काल आयोजित केलेल्या UPSC यशस्वी उमेदवारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची उलटगणती सुरू झाली आहे. यानिमित्त ओडिशातील खजुराहो इथे आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्तानं योग पार्क आणि योग संगम पोर्टलचं अनावरण तसंच योग दिवसासाठी खास तयार करण्यात आलेल्या टी शर्टचं अनावरणही करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला कोलकात्यात होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगानं हाती घेतलेल्या मतदार याद्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या एका संचावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठानं या वर्षाच्या सुरुवातीला सविस्तर सुनावणीनंतर या प्रकरणातील निकाल राखून ठेवला होता. हे खंडपीठ आज आपला निकाल जाहीर करणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथे काल खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 92 धावांनी मात करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं दिलेल्या 255 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघ 162 धावात गारद झाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या रजत पाटीदारनं 73 चेंडूत 93 धावा फटकावल्या. त्यालाच सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
2: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
4: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
0: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:01 झालेलं आहे. प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया बेळेकर मसालेवाले.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक
7: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि चटक.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत। अजित सर नमस्कार।
3: नमस्कार नमस्कार।
2: माझा प्रश्न असा आहे सर की बेडेकर लोणचे मसाला या उत्पादनाबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा या लोणचं मसाल्याचे काही प्रकार उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आज सांगा ना।
3: हो आहे ना, कारण कसं आहे फक्त कैरीचंच लोणचं नाही, आपल्याकडे खूप वेगवेगळी लोणची खाण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे प्रत्येक फळासाठी लागणारा लोणच्याचा मसाला हा वेगळा असतो। म्हणजे लिंबासाठी वेगळा लोणच्याचा मसाला लागतो, हिरव्या मिरचीसाठी वेगळा लागतो। तर बेडेकर कंपनी एकूण 3 लोणच्याचे मसाले बनवते। एक सगळ्यात प्रसिद्ध ह्या सीझन मध्ये उपलब्ध असलेला हा बेडेकर कैरी लोणच्याचा मसाला, त्याचबरोबर लिंबू लोणचा मसाला आणि मिरची लोणचा मसाला, असे 3 प्रकारचे लोणचे मसाले बेडेकर कंपनी बनवते।
2: अच्छा, मग आता हे 3 वेगवेगळे जे आहेत या सगळ्यामध्ये नेहमीचाच प्रश्न की काय फरक आहे असा, कारण लोणचं तर सेमच

0: म्हणजे पद्धत सेम असते पण काहीतरी फरक नक्की आहे.
1: बरोबर, फरक म्हणजे ते फळं जशी वेगवेगळी आहेत, म्हणजे लिंबू उदाहरणार्थ खूपच आंबट आहे कैरीपेक्षा, आणखीन त्याचं आपण लोणचं घातलं ना की त्याचा खार खूप घट्ट होतो, मग अशा वेळेला एवढा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी ते लोणचं थोडंसं तिखट करावं लागतं, मग तिखट मिरची जास्त वापरायची, किंवा खार घट्ट होऊ नये म्हणून मेथी थोडीशी कमी वापरायची. अशा पद्धतीचे बदल हे लिंबू लोणच्याच्या मसाल्या करताना केले जातात. आणखीन हिरव्या मिरचीचं गोष्ट बोलाल तर हिरवी मिरची स्वतःच खूप तिखट असते, त्याच्यामुळे त्याच्यात लाल तिखट घालून तिखट बनवण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे लोणचं मसाल्यातली लाल मिरची सोडायची आणि बाकी सगळे घटक पदार्थ वापरायचे असं मिरची लोणचा मसाला बनतो.
0: अच्छा, या लोणचे मसाले आणि त्याच्यातला फरक याबद्दल अजूनही ऐकायचंय सर तुमच्याकडून, पण त्याआधी श्रोतेहो बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99877 98 747, 99877 98 747, 9987978747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. आपण बोलतोय अजित सर की अशा काय टिप्स आहेत अजून लिंबाचं किंवा मिरचीचं लोणचं बनवताना?
1: सगळ्यात महत्वाची टीप तीच टीप इथे परत सांगतो की तुम्हाला लिंबाचं लोणचं बनवायचं असू दे, मिरचीचं लोणचं बनवायचं असू दे किंवा कुठलंही लोणचं बनवायचं असू दे, सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला वापरावा.
0: खरंय.
1: आणि ते वापरत असताना दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिटावरती ना नीट कृती दिलेली आहे, ती कृती तुम्ही फॉलो केली की तुमचं लोणचं हमखास उत्कृष्ट बनणार, स्वादिष्ट बनणार, आणखीन ते चांगलं टिकून राहणार.
0: बरोबर, यासाठीच ऐकत रहा. आज मात्र वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि चटपटीत.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: चलो निकले गया।
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
8: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
9: नमस्ते।
8: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय, तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्या आहेत का?
9: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत, एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की बीआयएस एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा एक 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला। वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत। ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय। आता बीआयएस मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे। काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे। तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे, याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये

0: इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसा करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्रायसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय, फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
0: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललं आहे. त्यामुळे एनी आहो आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना फरक पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम का व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार भूषण सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम आपण करतो आहोत सगळ्या शिक्षकांप्रती एक आदराची भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून 30 मे रोजी हा कार्यक्रम आपण करणार आहोत. खरंच एखादी पिढी घडवताना त्या मागे एखाद्या शिक्षकाचा किंवा रादर शिक्षक वर्गाचा किती मोलाचा वाटा आहे हे आपण सगळेजण जाणतो आणि म्हणूनच त्यांच्या प्रतीचा एक गौरव म्हणून हा कार्यक्रम आहे. याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल?
2: सो

मी एवढंच म्हणेल की शिक्षकांसाठी कृतज्ञतेची एक खास संध्याकाळ असं या कार्यक्रमाला आपण म्हणू शकतो. शिक्षक हो तुमच्यासाठी इथे आपण दोन प्रमुख मुलाखती ठेवलेल्या आहेत. एक आहेत माननीय शिक्षिका सीमा शिंदे यांचं विद्यार्थी घडवण्याचं मोलाचं योगदान आहे. वेगवेगळ्या ट्रिक्स युक्त्या शोधून नवनवीन विषयांचा अभ्यास करून वेगवेगळ्या माध्यमातून ते मुलांना खूप छान पद्धतीने घडवत आहेत आणि ते बघून म्हणजे त्यांचे वेगवेगळे युट्यूबचे व्हिडिओज बघून मी अक्षरशः भारावून गेलो आणि त्या दिवशी मनोमनी

0: छान पद्धतीने घडवत आहेत. आणि ते बघून म्हणजे त्यांचे वेगवेगळे युट्यूबचे व्हिडिओज बघून मी अक्षरशः भारावून गेलो. आणि त्या दिवशी मनोमनी ठरवलं की शिक्षक हो तुमच्यासाठी ह्या कार्यक्रमाच्या ह्या एक आपल्या प्रमुख वक्त्या असतील. त्याचबरोबर दुसरे जे सर आहेत ते माननीय धीरज डोंगरे सर, की यांचं खेडोपाडी किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की आदिवासी पाड्यावर खूप मोठं काम आहे, आदिवासी मुलांना घडवण्याचं यांनी खूप विडाच उचललेला आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर हा अशा प्रकारचा अवलिया शिक्षक हा देखील जेव्हा त्यांना मी असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलो किंवा बघितलं त्यांचं काम, तर मी तेव्हाही ठरवलं की हे देखील शिक्षक आपल्या कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग असतील. तर असे दोन शिक्षक आपण प्रमुख मुलाखतीसाठी बोलवणार आहोत. त्याचबरोबर शिक्षकांचं आर्थिक नियोजन हे कसं असणार आहे किंवा कसं असलं पाहिजे याच्याबद्दलचं मार्गदर्शन मी करणार आहे. म्हणजे काय की त्याच्याबद्दल एक युनिक फायनान्शियल लँडस्केप इंडियन टीचर्सचा कसा असला पाहिजे याच्याबद्दलची चर्चा होईल. त्याचबरोबर कोर नीड काय, शिक्षकांची खरी गरज काय आहे, म्हणजे एड्युकेट टू एड्युकेटर्स असं मी आपण इथे म्हणू शकतो, त्यांचे चॅलेंजेस काय येतात, म्हणजे त्यांचं फायनान्स फायनान्शियल प्लॅनिंग मांडताना कॉमन पिटफॉल्स ट्रेडिशनल प्लॅन ह्याच्यावर ते कसा भर देतात, आणि आज नवीन युक्त्या किंवा नवीन पद्धतीने त्यांना इन्व्हेस्टमेंटचा विचार कसा करायचा आहे, चॅलेंजेस पासून पळून न जाता त्याचा योग्य अभ्यास करून इन्व्हेस्टमेंटचा विचार कसा करायचा आहे, त्याला सोल्युशन देण्याचं काम आपण करणार आहोत. वेगवेगळे स्ट्रॅटेजिक वेज आपण इथे फायनान्शियल प्लॅनिंग, हेल्थ प्लॅनिंग, प्रॅक्टिकल ऍक्शन प्लॅन आपण तिथे त्यांना देणार आहोत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट व्हेकल्स काय काय आहेत, त्या चूज कशा करायच्या, ते राईट डायरेक्शन कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची माहिती आपण तिथे देणार आहोत. अर्थातच कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना त्याचं रिस्क मॅनेजमेंट हे कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची देखील तिथे माहिती असेल. सेफगार्ड फ्युचर म्हणजे रिटायरमेंट आपलं कसं शांतपणे जगता येईल त्याच्यासाठीचं आर्थिक नियोजन कसं असलं पाहिजे याच्याबद्दलचं प्लॅनिंग असेल. प्रश्न उत्तरांचा देखील तिथे तास असेल. सो एकंदरीतच गुंतवणूक आणि त्याच्याविषयीचे वेगवेगळे पर्याय हे आपण तिथे मांडणार आहोत. शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहोत आणि त्यांना योग्य आर्थिक नियोजनाचा ऍक्शन प्लॅन त्या दिवशी कसा मिळेल याच्यावर क्रिसंटचा आणि माझा स्वतःचा भर असेल. असा भरगच्च कार्यक्रम खास शिक्षकांसाठी दुपारी 4:30 ते संध्याकाळी 8:30-9:30 पर्यंत सुरुची भोजनासह एक सुवर्ण संध्याकाळ फक्त शिक्षकांसाठी, शिक्षक हो तुमच्यासाठी 30 मे रोजी.
1: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः शिक्षक असाल, तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला तुमचे आप्तेष्ट जर कोणी शिक्षक असतील, मग ते क्लासचे असू देत, शाळेचे असू देत, कॉलेजमधले असू देत, तर ते सर्व शिक्षक या समारंभामध्ये सहभागी होऊ शकतात. हा सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे, पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तेव्हा जरूर रजिस्टर करा. शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम 30 मे रोजी दुपारी 4:30 दादासाहेब दरोडे सभागृह BMCC रोड पुणे इथे. प्रवेश विनामूल्य असला तरी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सर्व शिक्षकांना त्यांचं शिक्षक असल्याचं आयडी कार्ड बाळगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-12-55-33 आणि सर तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे. जेव्हा आपण असे वेगवेगळ्या लोकांसाठी कार्यक्रम करतो त्यावेळेला शिक्षक म्हणल्यानंतर एक वेगळा आदरभाव तिथे बघितला जातो आणि त्यांची शिकण्याची कपॅसिटी सुद्धा खूप चांगली असते. तर तुम्हाला हा डिफरन्स जाणवला का? शिक्षकांना ज्यावेळेला तुम्ही या गोष्टी सांगता किंवा जेव्हा विचारांची देवाणघेवाण होते त्यावेळेला तो फरक तुम्हाला जाणवलाय का?
0: 100% जाणवला मॅडम. कारण मागच्या वेळी जेव्हा मी ओव्हरऑल शिक्षकांना त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग, म्युच्युअल फंड, SIP, इन्व्हेस्टमेंट याच्याबद्दल इन डिटेल डिस्कशन जेव्हा त्यांच्याशी केलं तेव्हा काही शिक्षकांचे मला नंतर फोन आले की बाबा हे आमच्यासाठी कसं गरजेचं होतं आणि हेच आम्ही येणाऱ्या पिढीला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कसं देऊ शकतो, म्हणजे ट्रेडिशनल वे सोडून छोटा का विना फायनान्स हा कसा असला पाहिजे, अगदी बालपणापासून त्यांना ते बाळकडू कसं देऊ शकतो, एक शिक्षक म्हणून आम्ही त्यांना कशी माहिती देऊ शकतो, म्हणजे रायझिंग इन्फ्लेशन असेल, त्याच्यानंतर पेन्शनचे वेगवेगळे पर्याय जे असतील, लाईफचे माइलस्टोन्स कसे असतात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, सेकंड इनिंगची लाईफस्टाईल कशी असेल, इमर्जन्सी फंडचा विचार कसा करायचा आहे, म्हणजे 5वी ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक नियोजन आई बाबा जे करतायत त्याच्यात त्यांचा सहभाग कसा असला पाहिजे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षक देखील आता प्रयत्न करताना दिसतात आणि हे गरजेचं आहे जेव्हा आपण सामाजिक बांधिलकी याचा विचार करतो आणि येणाऱ्या जनरेशन

0: त्यांना घडवण्याचा विचार करतो,
1: बरोबर.
0: जे शिक्षक उत्तमरित्या करतच आहेत, पण त्याला फायनान्सची जोड जर मिळाली तर देश आर्थिक महासत्ता होण्यापासून म्हणजे ते स्वप्न फार लांब राहणार नाही. आणि म्हणूनच शिक्षकांसाठीचा तो ग्रॅटिट्यूड शिक्षक हो तुमच्यासाठी 30 मे 2026 रोजी.
2: तेव्हा श्रोते हो, तुम्ही स्वतः जर शिक्षक असाल किंवा तुमच्या घरात कोणी, तुमच्या अप्तेष्टांमध्ये जर कोणी शिक्षक असतील जे क्लास, कॉलेज, शाळा यामध्ये शिकवत असतील, तर त्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आहे. 30 मे रोजी दुपारी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह, BMCC रोड, पुणे इथे शिक्षक हो तुमच्यासाठी. हा कार्यक्रम सर्व शिक्षकांसाठी विनामूल्य असणार आहे, पण त्यासाठी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शिक्षक असल्याचं तुमचं ID कार्ड बरोबर ठेवणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97-64-12-55-33 97-64-55-33 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेओ, पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. आणि शिक्षकांना, सर्व शिक्षकांना सांगा, शिक्षक हो तुमच्यासाठी, आपल्या ओळखीतल्या शिक्षकांसाठी.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
4: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार मॅडम.
4: आपण मागच्या भागामध्ये बघितलं की ज्यांना सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल तर ऑफलाईन पद्धतीने ते कशा प्रकारे सुरू करता येतात आणि कंपनी त्यांना कशी मदत करते, पण आता ज्यांना ऑनलाईन क्लास सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी ही मदत कशा प्रकारे होते, ते कशा प्रकारे या गोष्टी सुरू करू शकतात?
5: सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी ऑनलाईन स्वरूपामध्ये पण घेता येते. म्हणजे एखादी पदवीधर महिला आपल्या अगदी घरातून हे क्लासेस घेऊ शकते. आपल्याकडे एक चांगला अँड्रॉइड मोबाईल आणि वायफाय कनेक्शन असेल तर हे क्लास आपण सहजरित्या सुरू करू शकतो. म्हणजे जसं की ऑफलाईन मध्ये बेंचेस किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते तसं ऑनलाईनला गरज असत नाही.
4: ओके.
5: ऑनलाईन मध्ये त्याला कंपनी प्रथम टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड करते त्या व्यक्तीला. टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड झाल्यानंतर त्याला सेल्स ट्रेनिंग देते. म्हणजे पालकांशी आपण कसं संवाद करायचा, पालकांना आपण लाईव्ह डेमो कसे दाखवायचे याची प्रॅक्टिस देखील आमचे ट्रेनर करून घेतात. त्यानंतर त्यांना आपण कॅम्पेन एक रन करतो आणि त्या कॅम्पेनच्या माध्यमातून आपण त्यांना इंटरेस्टेड पालकांचे नाव नंबर कंपनीज प्रोव्हाइड करते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कॅम्पेन मधून आपण जर त्यांना 30 मुलांच्या इन्क्वायरी प्रोव्हाइड केल्या आणि आपण असं म्हणू की 30 मधून 20 पालकांनी नाही घेतलं तर 10 पालकांनी जरी ऍडमिशन घेतलं तरी त्याची पहिली बॅच सुरू व्हायला मदत होणार आहे.
4: बरोबर.
5: आणि ती 10 मुलं त्याच्या पहिल्या बॅचला ऍडमिशन होणार आहेत. ज्या पद्धतीने कंपनीने त्याला सुरुवातीच्या लीड्स प्रोव्हाइड केल्या त्याच पद्धतीने कंपनी त्याला डिजिटल मार्केटिंगचा सपोर्ट प्रोव्हाइड करते. आणि पुढील आठवड्यामध्ये सुद्धा कंपनीने एक कॅम्पेन म्हणून सिस्टीम केलेली आहे, ती पुढे आपण सविस्तर त्यांना सांगू. तर त्याच्या माध्यमातून ते पुढच्या पण परत 30 लीड्स त्यांना आठवड्याभरामध्ये मिळू शकतात. त्या 30 मधून परत 20 जणांनी नाही केलं, 10 जणांनी ऍडमिशन केलं तरी आणखीन 10 ऍडमिशन होणार आहेत. असं घरातूनच ते 20 ते 30 मुलांची ऑनलाईन

0: ऑनलाईन बॅचेस
1: सुरू करू शकतात.
0: त्या विद्यार्थ्याला जे काही किट पाठवायचंय, मटेरियल पाठवायचं आहे, तो सपोर्ट सुद्धा त्याला हेड ऑफिस मधून दिला जातो. विद्यार्थ्याच्या घरपोच ऑनलाईन मध्ये किट पाठवलं जातं. त्याचा ट्रॅकिंग आयडी त्या फ्रँचायझी ओनरला वगैरे आपण प्रोव्हाइड करतो आणि कम्प्लिटली घरातून बसून हे सर्व गोष्टी होऊ शकतात.
2: नक्कीच, याबद्दल अजूनही माहिती जाणून घेऊयात. पण श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील, तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70, 88 86 56 16 70, 8888561670. पाटील सर, आता ज्या व्यक्ती ऑनलाईन फ्रँचायझी घेतात तर त्यांना ऑनलाईनच्याच माध्यमातून ऍडमिशन होऊ शकतात का?
0: हो, नक्की होऊ शकतात. कारण की आता गेले 2 ते 3 वर्ष हे आपण ऑनलाईन क्लासेस घेत आहोत कोरोनापासून. आता यावर्षी तर तब्बल 7 ते 8 हजार विद्यार्थी आपल्याकडे ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. त्यामध्ये अगदी पुणे असेल, मुंबई, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद अशा विविध भागातून ऑनलाईनमध्ये आपल्याकडे ऍडमिशन आज होत आहेत. मला सांगायला आनंद होईल की आपल्या आता पुण्यामधून पूजा सलगर मॅडम आहेत, शीतल कदम मॅडम आहेत, अश्विनी फडतरे मॅडम आहेत, अमृता अडसूळ मॅडम आहेत, अश्विनी पिसे मॅडम आहेत, यांनी तर गेल्या वर्षी किंवा एका वर्षामध्ये 100-100 ऍडमिशन ऑनलाईनच्या माध्यमातून केलेले आहेत. त्यामुळे ऑनलाईन साठी सुद्धा कंपनीचा सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. त्यांना कंपनी स्वतःच लीड्स मिळवून देत असल्यामुळं त्यांना ऍडमिशन करायला कुठेही जावं लागत नाही. आणि ज्या भागामध्ये एखादी जागा घेऊन एखाद्याला पॉसिबल नाहीये किंवा एखाद्याच्या मिस्टरांचा असा जॉब असेल की त्यांची बदली वगैरे होऊ शकते, तर त्यांना ऑनलाईन हे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे.
2: म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला देखील सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अबॅकस क्लासेस सुरू करायचे असतील, तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70, 88 86 56 16 70, 8888561670. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोतेहो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोतेहो नमस्कार.
4: विक्रम, आजची ही केस फाईल याच्यामध्ये वय आहे 62 वर्ष, यांचं नाव संजीव सर, उंची 160 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे आले तेव्हा वजन आहे 78 किलो. आता हे प्री डायबेटिक आहेत आणि यांना बीपीचा पण त्रास होता.
5: बरोबर.
4: सो वजन कमी करायचं असं डॉक्टरांनी सांगितलं असणारच आहे. काय केस होती?
5: संजीव सरांची केस सांगतो. तू म्हटलीस तसं वय 62 आणि उंचीनुसार वजन तसं जास्त होतं, म्हणजे 160 सेंटीमीटर उंची, ज्याला साधारण 60-65 मध्ये वजन पाहिजे त्यांच्या वयाला, आणि ते वजन त्यांचं 78 जाऊन पोचलं होतं. आता संजीव सरांच्या काही गोष्टी, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे रोज त्यांचा काही ना काहीतरी व्यायाम हा असतोच, म्हणजे ते आपल्याकडे जॉईन करायच्या आधी सुद्धा काही एक वर्ष रोज कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचा ते व्यायाम हे करतच होते. दुसरी गोष्ट, त्यांचं दिवसाभरात 1/2 ते 1/4 तास सकाळी आणि 1/2 ते 1/4 तास संध्याकाळी चालणं हे कंपल्सरी होतं. आणि त्यामुळे आपण बघितलं तर ऍट द एज ऑफ 62 सुद्धा एक बीपीची गोळी, ती सुद्धा खूप कमी पोटेन्सीची, आणि ऍट द एज ऑफ 62 त्यांची शुगर ही, ती सुद्धा आता रिसेंटली त्यांच्या रिपोर्ट्समध्ये ती प्री डायबेटिक आली होती. आणि बाकी ऍट द एज ऑफ 62 त्यांना कुठलाही दुसरा त्रास नव्हता, एकही गोळी खायला लागत नव्हती. आणि ह्याचं सगळ्याचं क्रेडिट म्हणजे सर स्ट्रिक्ट शेड्यूल फॉलो करत होते, त्यांच्या जेवायच्या वेळा फिक्स होत्या, झोपण्याच्या वेळा फिक्स होत्या, आणि कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचा व्यायाम हा रोज त्यांचा व्हायचा. मी नेहमी जे म्हणत असतो की काही तुम्ही व्यायाम करा, पण व्यायाम हा रोज असला पाहिजे, आणि तो रोज जर का व्यायाम असला तर पुढे पुढच्या आयुष्यात, म्हणजे उतार वयात, म्हणजे 50 नंतर जे युजली लोकांना त्रास होतात, तर हे होत नाहीत. आणि मग त्यांचा आपल्याकडे जॉईन करायचं मेन कारण म्हणजे आता ऍट दिस एज त्यांना काही वजन कमी करायचं नव्हतं, स्वतःही फिट होते, त्रास काही नव्हता, पण प्री डायबेटिक रेंजमध्ये आपली शुगर गेली म्हटल्यानंतर डायबेटीस येऊ नये म्हणून त्यांनी तातडीने आपल्याकडे जॉईन करायचा डिसिजन घेतला ऍट द एज ऑफ 62. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे एवढं वय असून देखील डायबेटीस येतोय म्हटल्यानंतर त्यावरती पटकन ऍक्शन घ्यायची तयारी दाखवली त्यांनी, ही महत्वाची गोष्ट.
4: तू काय काय सांगितलंस आणि वजन कसं कमी झालं हे ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन

0: कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325 00 9011325 00 90111 32500. सो विक्रम, तू जसं म्हणतोस असं संजीव सरांची केस, आणि तू 62व्या वर्षी त्यांनी ही तयारी दाखवली जिम मध्ये एंट्री घ्यायची, म्हणजे तुझ्याकडे नाव नोंदवलं, हेच खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: सो काय सांगशील?
1: तर मग जेव्हा त्यांची लाईफस्टाईल बघायला चालू केली, तर त्यांच्या चांगल्या गोष्टी म्हणजे रोज कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचा व्यायाम, थोडस चालणं, स्ट्रेचिंग कंपल्सरी. मेडिकल प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टींमध्ये कुठलेच नव्हते. ते इव्हन मला म्हणले की तिसऱ्या मजल्यावरती घर आहे तर मोस्ट ऑफ द टाइम्स मी लिफ्ट वापरत नाही, म्हणजे दिवसात 4-5 वेळा तरी त्यांचे 3 मजले चढणं हे होत होतं. हा, ऍट द एज ऑफ 62, आणि दॅट इज इनक्रेडिबल, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे.
0: खरे.
1: आणि मग त्यांचे डायबिटीस त्यांचा कमी करणं आणि वजन कमी करण्याकरता जे काही डाएट एक्सरसाइज लागतं ते लिहून दिलं. एक्सरसाइजची त्यांना सवय असल्यामुळे त्यांना काही त्याचा इश्यूज नव्हता. एक्सरसाइज साठी 1 तास हा त्यांनी तसाही काढलेलाच होता.
0: ओके.
1: आणि बाकी रिटायर्ड असल्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित फॉलो करता आल्या. अर्थात आपण काही खूप असं जगावेगळं मी करायलाही सांगत नाही लोकांना. घरचंच खायला सांगतो, घरच्या घरी होईल होतील असलेच व्यायाम देतो, फक्त झोपेकडे नीट लक्ष द्यायला सांगतो. आणि मग त्यांनी सगळं करायला फॉलो करायला चालू केलं. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 5 महिने झालेत. ऍट द एज ऑफ 62 त्यांचं 5 महिन्यात 11 किलोनी वजन कमी झालंय. 78 होतं, आता 67 वरती वजन आलंय. 4-5 किलो अजून कमी व्हायची गरज आहे, पण उत्तम पद्धतीने वजन कमी होत आहे. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे जी त्यांची HbA1c जी लेवल होती ती 6.7 होती, तर ती आता 5.9 आलेली आहे. आणि होपफुली ती अजून 1-2 महिन्यात ऍब्सोल्युट नॉर्मल रेंजेस मध्ये ती जाईल. आणि त्यांचा जो प्री डायबेटिक लेवल होती ती आपण ऑलमोस्ट गेली असं म्हणायला
0: हरकत नाही. अच्छा, या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325 00 90111325 00 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक वृंदावन होमिओपॅथिक कन्सल्टन्सी.
0: नमस्कार श्रोते हो, वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी प्रस्तुत शरीरधर्म, मानसिकता आणि समाज या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. श्रोते हो, शरीरधर्म आणि त्याचा मानसिकतेवर होणारा परिणाम याविषयी बोलायला आपल्या बरोबर आहेत वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता. गुड मॉर्निंग डॉक्टर.
4: गुड मॉर्निंग
0: डॉक्टर. बऱ्याचदा अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज साठी सुद्धा तुमच्याकडे लोक येत असतील ना, पण मला मुळात विचारायचंय की ह्या कशा काय घडतात किंवा का घडतात अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज?
4: बेसिकली कुटुंब नियोजनासाठी म्हणून जे काही वापरायला पाहिजे त्या गोष्टी घडत नाहीत आणि त्यातनं अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज राहतात. अनवॉन्टेड का म्हणतो आपण त्याला, तर त्यावेळेस त्या जोडप्याला ते मूल नकोसं असतं म्हणून. आणि त्या दोघांनाही बऱ्याचदा खरं तर म्हणजे याचं एज्युकेशन आपल्या सगळीकडे दिलं जातं, माहितीही असते. तुम्हाला प्रेग्नन्सी नकोय म्हटल्यावर काय केलं पाहिजे, सेफ सेक्स याच्यासाठी काय केलं पाहिजे, परंतु तरी सुद्धा कॉन्डम वापरणं ह्याच्यामध्ये बऱ्याचदा किंतु परंतु असतात. आणि केवळ कॉन्डम वापरला नाहीये म्हणून बऱ्याचदा प्रेग्नन्सी राहिलेली असते.
0: श्रोते हो, लैंगिकतेविषयी, विविध लैंगिक समस्यांविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता यांना. त्यासाठी फोन नंबर आहे 77-220-81-290 77-220-81-290 77-220-81-290. डॉक्टर, अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज बद्दल आपण बोलत होतो.
4: आता अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज मध्ये एका विशिष्ट पद्धतीमुळे खूप लोकांना खरं तर तो एक गैरसमज असतो, त्याविषयी मी सांगते की एक टेकिंग आउट मेथड ज्याला म्हणतात. okay. की म्हणजे जेव्हा पेनाईल आणि वजायनल इंटरकोर्स चालू आहे तेव्हा जेव्हा पुरुषाला असं सेन्सेशन येतं की आता इजॅक्युलेशन होणार आहे, आता स्खलन होणार आहे, त्यावेळेला शीसनं बाहेर काढलं जातं आणि त्याला टेकआउट मेथड असं म्हटलं जातं जनरली. आणि त्यात असं असतं की यातनं आता प्रेग्नन्सी राहणार नाहीये अजिबातच. आणि त्या दोघांमध्येही त्या एका क्रियेचा कम्फर्ट आलेला असतो आणि हे विदाऊट कॉन्डम वापरून हे केलं जातं ना, म्हणजे कॉन्डम न वापरता. त्यामुळे त्यांना असं वाटतं की इथे कॉन्डम वापरायची गरज नाहीये. पण मग हाच प्रश्न बरेचसे पेशंट्स विचारतात की आम्ही ही मेथड केली, वीर्य बाहेर यायच्या

0: ही लिंग बाहेर होतं तर त्यावेळेला प्रेग्नन्सी कशी काय राहिली. पण त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असते की वीर्याच्या आधीसुद्धा एक पातळ द्राव बाहेर येतो लिंगातून आणि त्याला प्रीसमानल फ्ल्युइड असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये सुद्धा शुक्राणू असतात, शुक्रजंतू असतात. त्याविषयी माहिती नसतं, एज्युकेशन नसतं त्याविषयी. आणि तो द्राव आल्यानंतर बऱ्याचदा बरेचसे पुरुष टेकआउट मेथड वापरतात. खरं तर त्याच्या आधीच ते बाहेर काढणं गरजेचं असतं, पण ही मेथडच खरू नका असं आम्ही जनरली सांगतो. कारण कॉन्डोम वापरण्याकडे कम्फर्ट नसतो म्हणून बेअर सेक्स ज्याला म्हणतो आपण, काहीच न वापरता केली जाणारी क्रिया, याच्यामध्ये लोकांची आवड जास्त असते, कम्फर्ट जास्त असतो, त्यामुळे कॉन्डोम अवॉइड केला जातो आणि त्यातनं अशा प्रेग्नन्सीज राहतात. पण जेव्हा केव्हा हे एकाच जोडप्याच्या बाबतीत वारंवार होत आहे असं जर दिसलं तर मात्र तिथे पहिल्याच वेळेला एज्युकेट केलेलं असतं तरी सुद्धा जर ते असं होत असेल तर तिथे नक्कीच सांगतो आम्ही की प्रत्येक ऍक्टला कॉन्डोम मस्ट आहे, तो वापरा. जर तुम्हाला इतर काही त्याचे मेथड्स जे आहेत ते वापरायचे नसतील, गोळ्या घ्यायच्या नसतील, किंवा एक मूल आहे आणि दुसरं मूल याच्यामध्ये स्पेसिंग करायचंय पण तुम्हाला इंट्रायुटेराईन डिव्हायसेस वापरायचे नसतील, तर निरोध सगळीकडे मिळतो ना, इझिली अवेलेबल आहे, तर तो वापरा. म्हणजे अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज राहत नाहीत. कारण अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो स्त्रीच्या शरीरावरती आहे. कारण ती स्त्रीच्या शरीरात असते, अबॉर्शन जे करायला लागतं किंवा जे करून घेतात लोक, तर त्याचाही परिणाम सगळा जो आहे तो त्या स्त्रीच्या शरीरावरती असतो आणि ते धोकादायक आहे, घातक आहे, वारंवार त्याच एका सायकलवर न परत परत जाणं. त्यामुळे त्याविषयी अगदी विचारपूर्वकच वागणं, जबाबदारीने वागणंच गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही संबंध ठेवताय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं.
1: श्रोते हो, लैंगिकतेविषयी विविध लैंगिक समस्यांविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता यांना. त्यासाठी फोन नंबर आहे 77-220-81-290, 77-220-81-290, 77-220-81-290. श्रोते हो, पुन्हा भेटूयात वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी प्रस्तुत शरीरधर्म मानसिकता आणि समाज या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर उर्जिता यांच्या बरोबर. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक वृंदावन होमिओपॅथिक कन्सल्टन्सी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, इथून पुढच्या प्रसारणात मी संजना जोगळेकर तुमच्या सोबत आहे. सकाळचे 10:36 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात ऐकूयात अगबाई अरेच्या ह्या चित्रपटातलं शंकर महादेवन यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत, संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रोते हो, या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. सकाळचे 10:41 झाली आहेत. ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला शर्विल होमिओपॅथी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: आज आपण चर्चा करणार आहोत आतड्यांच्या आजाराबद्दल,
0: आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी, आतड्यांचे आजार म्हणजे नेमकं काय?
2: आतड्यांचे आजार हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम नेमके आतड्यांचे कार्य काय असते, कारण जर बारकाईने पाहिलं तर जवळपास पचनाच्या 80% आजारांचं कारण हे आतड्यांमध्ये दडलेलं आहे. तर साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर पचनाच्या प्रक्रियेमध्ये अन्नाची व्यवस्थित घुसळण करणं, त्यानंतर त्यातून पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेणं आणि नको असलेला मलभाग पुढे सरकवणं हे आतड्याचं प्रमुख कार्य आहे. जर आपण पाहिलं, जर हे कार्य व्यवस्थित झालं नाही तर शरीराला मिळणारी ऊर्जा ही कमी पडू शकते, आणि आतड्यांचे आजार जर असतील, पोट साफ होणं नसेल, पचनाच्या तक्रारी वारंवार असतील, तर आपल्याला लक्षात येतं की शारीरिक आजारांसोबत काही मानसिक समस्या देखील उद्भवू शकतात. आता आपल्याला समजले असेल की आपले पोट साफ होणे किती गरजेचे आहे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या संवर्धनासाठी.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना

0: पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: आपल्या शरीराच्या आणि मनाच्या संवर्धनासाठी आपलं पोट साफ होणं हे गरजेचं आहे. डॉक्टर, आतड्यांचे कोणकोणते विकार असू शकतात आपण काय श्रोत्यांना माहिती द्याल?
2: ढोबळमानाने जर आपण विचार केला तर आपण त्याच्यामध्ये दोन प्रमुख गट करू शकतो किंवा प्रकार पाहू शकतो. एक प्रकार असे असतात की जिथे लक्षणे तर दिसतात, त्रास तर होतच असतो, रोज वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास होत असतात किंवा वर्षानुवर्षे काही त्रास रुग्णांना जाणवत असतात. मग शेवटी रुग्ण याची शहानिशा करण्यासाठी काही तपासण्या करतो की आपल्याला हा त्रास होतोय, हा नक्की कशामुळे आहे, या आजाराचं आपण निदान करूयात की जेणेकरून आपल्याला भविष्यात योग्य पद्धतीने ट्रीटमेंट करता येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्य काय की ज्यावेळेस तपासण्या करण्यासाठी रुग्ण जातो त्यावेळेस त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. आणि दुसरा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपण तपासण्या केल्यानंतर आपल्याला काही मेडिकल टर्म्स, काही संज्ञा ज्ञात होतात, उदाहरणार्थ गॅस्ट्रायटिस, पेप्टिक अल्सर, ड्युओडेनल अल्सर, डायव्हर्टिक्युलायटिस, एच पायलोरी इन्फेक्शन, कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, या पद्धतीची नावे आपल्या समोर येतात आणि मग आपल्याला कळतं की हां, हा अमुक अमुक आजार झाला आहे. पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला आजाराचे नाव समजत नाही परंतु त्रास होत असतो, अशावेळी फक्त कार्यात्मक बदल होऊन आपल्याला आजार जडला आहे असे आपण समजावे. आणि उलट पक्षी दुसऱ्या प्रकारामध्ये कार्यात्मक विकारासोबतच रचनात्मक बदल देखील घडून येतात आणि त्यामुळे आजाराचे योग्य निदान तपासण्यांमधून समजते. तर मुख्यत्वे आतड्यांच्या आजारांमध्ये हे दोन वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: डॉक्टर, आता आपण आतड्याच्या आजारांची विविध लक्षणं सांगितली पण आतड्याच्या आजाराची कारणं काय काय असू शकतात?
2: कारणांचा जर उहापोह केला तर बहुतांशी सर्वच लोकांना बरीचशी कारणे माहिती आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. बदललेल्या जीवनशैलीमध्ये आपल्या जेवणाच्या वेळा, जेवणाची संस्कृती हे देखील बदलले आहे. पूर्वी नाश्त्याला आपण ज्या पद्धतीचा पदार्थ खायचो त्याची संस्कृती आता बदलली आहे. आणि हे आजार जीवनशैलीमुळे होतातच, परंतु जीवनशैलीमध्ये असणारा जो अतिरिक्त ताण आहे त्यामुळे देखील बरेचशा आजारांची नांदी आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसून येते. दुसरं आहे शिफ्ट ड्युटी. बऱ्याचशा लोकांना दर 7 दिवसाने किंवा दर 15 दिवसाने शिफ्ट ड्युटीला सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांच्या पचनाच्या सवयी ह्या बदलतात आणि परिणामी त्यांना क्षुल्लक लक्षणांपासून दीर्घ पचनाचे आजार देखील दिसून येतात. काही व्यावसायिकांमध्ये, उदाहरणार्थ वकील असतील, कॉर्पोरेट क्षेत्रातले मोठे अधिकारी असतील किंवा आपले पोलीस बांधव असतील, की यांना जेवणाची वेळ ठरवली तरी पाळता येऊ शकत नाही. मग जेवणाच्या वेळा जर पाळल्या नाहीत तरी देखील पचनाचे आजार उद्भवतात हे आपल्याला दिसून आलेलं आहे. नवीन संस्कृतीचा जर विचार केला तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आज तुम्ही गेलात तर चहा, कॉफी, पिझ्झा, बर्गर हे आता त्यांची नाश्त्याची संस्कृती झाली आहे. ह्या जंक फूडचे, फास्ट फूडचे जे अतिरिक्त सेवन आहे हे आपल्या पचनाच्या संस्थेसाठी खूप हानिकारक आहेत. आणि तरुण वयामध्ये याचा त्रास जास्त जाणवत नाही, परंतु जसजसे वय सरते त्यावेळेस आपली रोगप्रतिकार शक्ती ह्या सगळ्या गोष्टींना मर्यादा घालण्यासाठी अपुरी पडते आणि त्यानंतर आपल्याला पचनाचे त्रास झाल्याचे दिसून येते. नंतर आहे महत्त्वाचे की आपल्या शरीरामध्ये जर विजातीय द्रव्य तयार झालीत तर त्यातून देखील पचनाचे आजार उद्भवल्याचे आपल्याला दिसून येते. तर ही सर्वसाधारण अशी काही कारणं आहेत की जी आपल्याला समोर दिसून येतात. यापैकी जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणं, अतिरिक्त सेवन करणं, अतिरिक्त मद्यपान करणं, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, हे आपण कंट्रोल नक्कीच करू शकतो. त्याबद्दल तरुण पिढीने नक्कीच विचार करावा.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे

0: 750 686 29 29 750 686 29 29 संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750 686 29 29
1: डॉक्टर, होमिओपॅथी ही आतड्याच्या आजारावर कशा पद्धतीने मदत करू शकते?
2: होमिओपॅथीमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जसं आपण आजारांच्या प्रकारामध्ये पाहिलं की कार्यात्मक विकार आणि रचनात्मक विकार, ज्यावेळेस रचनात्मक विकार होतात म्हणजे एक डेफिनेट डायग्नोसिस आपल्याला ज्यावेळेस माहिती होते, उदाहरणार्थ गॅस्ट्रायटिस, अँट्रल गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर, फॅटी लिव्हर, डिओडिनायटिस, डिओडिनल अल्सर, एच पायलरी, कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, ह्या प्रकारची ज्यावेळेस नावं आपल्याला समजतात त्यावेळेस आपल्याला एक करेक्ट डायरेक्शन समजून येते. परंतु पहिला जो प्रकार आहे की जिथे आपल्याला लक्षणं तर दिसतात परंतु तपासणी केल्यानंतर काही असे ठोक निदान करता येत नाही, डेफिनेट डायग्नोसिस आपल्याला समजत नाही, त्यावेळेस रुग्णाचे कन्फ्युजन होणे हे स्वाभाविक आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या विकारांमध्ये त्यातील एक सगळ्यात महत्त्वाचा विकार म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, की ज्याला IBS असे देखील म्हटले जाते आणि मराठीमध्ये त्याला संग्रहणी असं संबोधलं गेलं आहे. अशा प्रकारच्या विकारांमध्ये होमिओपॅथी खूप पूरक आणि प्रभावी ठरली आहे. जिथे कार्यात्मक विकार असतात आणि रचनात्मक विकार असतात अशा दोन्ही पद्धतीच्या आजारांमध्ये प्रभावीपणे होमिओपॅथी आपल्यासाठी मदतगार होऊ शकते.
0: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण आतड्यांच्या आजाराबद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिली, आपले मनपूर्वक आभार.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750 686 29 29 750 686 29 29 संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750 686 29 29 तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
6: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडकेसर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर, नमस्कार.
7: नमस्कार.
6: सर, TB किंवा क्षयरोगाबद्दल बरीचशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या TB ची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात, किंवा TBच आहे असं पेशंटला माहिती नसतं पण झालेला TBच असतो, असे काही केस?
7: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या. हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, PFT नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्यांची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाशी संबंधितच होता.
6: अच्छा.
7: त्यांना बाकीची नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का? तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का? तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का? तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं TB म्हणजे ट्युबरकुलोसिस, ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो, ह्याचं निदान कन्फर्म झालं.
6: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385

0: 6394. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
1: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी म्हणजे ट्युबरकुलोसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
0: अच्छा.
1: तर असं नसून 80-90% ट्युबरकुलोसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात. पण हे सोडून 10-20% ट्युबरकुलोसिस, ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरकुलोसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात, हे तीन गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरकुलोसिस होऊ शकतो.
0: अच्छा.
1: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट अवेलेबल आहेत.
0: ओके.
1: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरकुलोसिस आहे शोधून घेऊ शकता, आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरकुलोसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधी दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
0: नक्कीच.
1: श्रोतेहो, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.
0: नक्कीच. लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
1: अगदी बरोबर.
0: या मुद्द्यावरच इथंच थांबूया. श्रोतेहो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:58 आणि 15 सेकंद झाली आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राष्ट्रीय छात्र सेना अर्थात NCC ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासा

0: सोबतच देशहिताची भावना निर्माण करणारी प्रभावी चळवळ असून राज्यात एनसीसी प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एनसीसी स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स आणि प्रशिक्षण केंद्रांशी संबंधित विविध सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था आणि नियोजनाबाबत काल मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान आंतरवासिता योजनेअंतर्गत युवकांना अधिकाधिक सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कॅनडाच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज 1985 साली दहशतवादी हल्ल्यात दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या कनिष्क फ्लाईट 182 विमानातील मृतांना हंबर बे पार्क इथल्या कनिष्क स्मारकात जाऊन श्रद्धांजली वाहिली. हा हवाई बॉम्बस्फोट विमान वाहतूक इतिहासातील सर्वात दुःखद दहशतवादी कृत्यांपैकी एक आहे असं गोयल यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमवावा लागलेल्या कामगारांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता यावं यासाठी अपघातग्रस्त कामगारांवर तातडीनं प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांच्या उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिले. प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये हा उपक्रम राबवण्यात यावा अशा सूचनाही फुंडकर यांनी दिल्या. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या निमगाव सावा येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांना रामभाऊ बराटे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार देऊन नुकतंच गौरवण्यात आलं. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्वाचा हातभार लावला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील तुम्ही आमच्या सोबत आहात जगात सर्वत्र. सकाळचे 11:01 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात खुशबू या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत. शब्द गुलजार यांचे, संगीतबद्ध केलेत राहुल देव बर्मन यांनी.

0: कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकूयात काही क्षणात.
1: काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको.
1: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बाप रे, कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
0: मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमासदन.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती

0: महाराष्ट्र विधान परिषद.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लव्ह स्टोरी या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत, शब्द आनंद बक्षी यांचे, संगीत राहुल देव बर्मन यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: मी खरं तर चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचे पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
10: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
9: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम

0: क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
0: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
1: संपर्क 9689911240.
0: 9689911240.
2: गुडविल होजिअरी पुणे पहिल्या 5,000 ग्राहकांमधून 10 ग्राहकांसाठी एकूण 50,000 रुपयांची बक्षिसं जाहीर करत आहे.
3: दोन इनरवेअर घेतले आणि UPI न पेमेंट केलं की UPI शी लिंक मोबाईल नंबर तिथे द्यायचा आणि मग पहिल्या 5,000 मोबाईल नंबर मधून काढणार 10 मोबाईल नंबर.
2: 500 मोबाईल नंबर मधून एका मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
3: 1,000 मोबाईल नंबर मधून 2,
2: तर 1,500 मोबाईल नंबर मधून 3,
3: तर 2,000 मोबाईल नंबर मधून 4 मोबाईल नंबरला मिळणार 5,000 रुपये बक्षीस.
2: असं एकूण 10 जणांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस मिळणार.
3: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
2: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
3: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
2: मग तुम्ही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर.
3: उत्तम भक्कम गुडविल बनियान.

0: रुपये बक्षीस मिळणार.
1: ही संधी फक्त UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठीच.
0: रक्कम देखील UPI द्वारेच दिली जाईल.
1: योजना 7 जून किंवा 60 असेपर्यंतच.
0: मग तुम्ही जाताय ना गुडविल मध्ये लकडी पूल विठ्ठल मंदिरासमोर.
1: उत्तम भक्कम गुडविल बनियान.
0: वरील योजनेत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. अटी व नियम लागू.
1: सदर ऑफरचा आकाशवाणी आणि ऍड एजन्सीशी काहीही संबंध नाही.
2: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
3: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
4: बरोबर.
3: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
4: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
3: अजिबात नाही.
4: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
2: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. सन

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
3: क्रिस्पी खारी.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: घर चाय के साथ पालेकर।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
4: कार्यक्रमात ऐकूयात कुर्बानी या चित्रपटातलं नजिया हसन यांच्या स्वरातलं हे गीत। इंदिवर यांचे शब्द संगीतबद्ध केलेत बिद्दू यांनी।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
3: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा
2: आहे. अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
4: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88894922.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087878797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो, मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
8: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शोले या चित्रपटातलं राहुल देव बर्मन यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत राहुल देव बर्मन यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात डॉन या चित्रपटातलं अंजान यांचं गीत. आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: पुणेकर भक्तांसाठी एक आनंदाची आणि भक्तिरसाने न्हाऊन निघालेली पर्वणी, पुरुषोत्तम मासानिमित्त परमपूज्य श्री प्रसाद महाराज यांचे पुण्यनगरीत आगमन. या विशेष कार्यक्रमामध्ये दत्तयाग, वायनदान, कीर्तन, भजन, हरिपाठ, प्रवचन, गुरुतुला तसेच गुरुकृपेने भरलेले विविध भक्तिमय उपक्रम संपन्न होणार आहेत. परमपूज्य महाराजांच्या दर्शनाचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेण्याची ही सुवर्ण संधी. या भक्तिमय सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. कार्यक्रमाची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत, दिनांक 28 ते 30 मे रोजी. स्थळ शिवसमर्थ हॉल, जय भवानी टेकडीवर, जय भवानी मंदिराजवळ, MIT पौड रोड, कोथरूड, पुणे 29.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता.

0: श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी, सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अलीबाबा और 40 चोर या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत राहुल देव बर्मन यांचं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज.org.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
6: कार्यक्रमात ऐकूयात कारवा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत राहुल देव बर्मन यांचं.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर.

0: काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
1: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको.
0: अगं मी बघितलं मागे तर

0: काहीच नाहीये तिथे.
1: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
2: बाप रे, कोणीतरी आहे तिथे, कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 ओम आसदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू. 101 ओम आसदन.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: नमक हलाल या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. अंजान यांचे शब्द संगीतबद्ध केले होते बप्पी लहरी यांनी. श्रोते हो, या गीतासोबतच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, तुम्ही आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील, जगात सर्वदूर. सकाळचे 11:58 होत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारतीय निवडणूक आयोगानं हाती घेतलेल्या मतदार याद्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या एका संचावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल देत विशेष सखोल पुनरीक्षणाची कायदेशीरता कायम ठेवली. हे मतदार यादी पुनरीक्षण मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याच्या घटनात्मक अनिवार्यतेला पूरक ठरतं असं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठानं निकाल देताना नोंदवलं. नीट UG 2026 पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 आरोपींना केंद्रीय अन्वेषण विभागानं अटक केली आहे अशी माहिती CBI अधिकाऱ्यांनी आज दिली. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकंदर व्यक्तींची संख्या 13 पोहोचली आहे. अटक करण्यात आलेल्या या 2 आरोपींपैकी डॉक्टर मनोज शिरुरे हे लातूरमधील डॉक्टर असून दुसरे आरोपी तेजस हर्षद कुमार शहा पुण्यातील अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमध्ये भौतिकशास्त्राचे शिक्षक आहेत. शहा यांनी यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या आरोपी मनीषा हवालदारकडून नीट परीक्षेचे भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळवले होते. आतापर्यंत देशात एबोला विषाणूबाधित एकही रुग्ण सापडला नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील काही भागांमध्ये या विषाणूचा उद्रेक झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर

0: भूमीवर सरकार परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवत असून आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता चुकीची माहिती पसरवू नये, तसंच माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. जोधपूर येथील आपल्या आश्रमात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात आरोपी असलेले आसाराम बापू यांना 2018 साली सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठानं कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती अरुण मोंगा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत आसाराम बापूंना ऑगस्ट 2013 अटक करण्यात आली होती. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, दुपारचे 12:01:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो आपकी पसंद, सादरकर्त्या गौरी लागू.

0: श्रोतेहो नमस्कार. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया पहिला फोन कोणाचा आहे. नमस्कार, हॅलो, आपकी पसंद हा कार्यक्रम आहे, बोला.
1: त्या बाबा नमस्कार मॅडम. नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
1: गौरीताई नमस्कार, खूप दिवसातून भेटला तुम्ही हो, आणि मला फोन इन कार्यक्रम आता किती दिवसाने मिळाला हो.
0: बोला.
1: मला कौतुक वाटलं.
0: बर,
1: तर आज आपकी पसंत हा कार्यक्रम आहे
0: हो,
1: त्यामधला शैलेंदर यांचा कार्यक्रम त्याच्या झाला होता आपल्या आकाशवाणीवरती, त्यातलं मला मुकेश यांचं गाणं ऐकायचं आहे, सजन रे झूठ मत बोलो राखे पाच जान आहे.
0: बरोबर.
1: हे गाणं किती जरी ऐकलं तरी आपल्याला मन म्हणजे हे होत नाही,
0: भरून येत मन ऐकताना, पण
1: भरून येत ना,
0: भरून येतं पण भरत नाही मन,
1: भरत नाही. हा
0: बरोबर.
1: बरोबर. खूप छान असेल आपला कार्यक्रम.
0: थँक्यू. काय काय ऐकता तुम्ही?
1: मी संध्याकाळची गोष्ट ऐकतो आपल्या विविध भारतीवरच, आणि पुणे केंद्राचं आपण उन्हाचं मंडळ असतं, परत चित्रपट संगीत असतं, 9 वाजता सकाळी असतं, परत प्रायोजित कार्यक्रम असतात तसे छान छान, आणि कधी कधी चित्रपट संगीत पण ऐकतो 5 वाजता आपलं पुणे केंद्र आकाशवाणीचं. युवावाणी कार्यक्रम ऐकतो, कधी कधी चांदधारा पण ऐकतो.
0: अच्छा.
1: म्हणजे असं म्हणजे उत्सुकता असते की इकडे काय आहे, इकडे लागलं तर तिकडे काय आहे,
0: या चॅनलवर काय आहे, त्या चॅनलवर काय आहे.
1: हा, म्हणजे मन भिरभिरत असतं सगळीकडे. त्यामुळे काय आहे आता म्हणलं ना आपण आता हे ऐकूया, चांदधारा ऐकूया, परत लगेच वाटतं की बाबा इकडे गाणं, इकडे लगेच या केंद्रावर काय आहे असं लगेच हे. कारण मी एक नवीन मोबाईल घेतलाय मॅडम, मी ब्लाइंड आहे, अंध आहे, तर स्टुडिओ स्पीकरचा फोन आहे तो, म्हणजे दोन्हीकडे स्पीकरचा आवाज येतो, आणि रेडिओ लावला ना खूप छान आवाज येतो, म्हणजे लेपराईट आवाज येतो.
0: बर बर. तुमचं नाव नाही कळलं, पण तुमचं नाव कळलं.
1: माझं नाव चिंतामणी थेवर, इथून औदुंबर बंडगर बोलत आहे.
0: बरोबर. खूप दिवस झाले त्याच्यामुळे मी आवाज ओळखला नाही तुमचा, पण तुम्ही ओळखलात माझा आवाज.
1: ओळखतो ना तुमचं, कारण तुम्ही संध्याकाळची गोष्ट आहे, पण आपण तुम्ही अनेक मंगळवारी

0: 10 वाजता तुम्ही नाटक सादर करता.
1: हो बरोबर.
0: आता तर रवींद्रांचं संपलंय ना.
1: हो हो.
0: हा तर नवीन मालिका सुरू झाली. तर खूप छान आपले कार्यक्रम असतात आणि आनंद वाटतो. चला तर मी अपेक्षा करतो की माझं गाणं मला ऐकायला मिळेल.
1: नक्की. मुकेश यांनी गायलेलं तिसरी कसम या चित्रपटातलं हे गीत आहे. त्याची फरमाईश तुम्ही कळवली आहेत आणि आमचे जुने श्रोते आहात त्यामुळे नाकारणार कशी तुमची फरमाईश.
0: कारण दादा एकच सांगू इच्छितो, रेडिओ अजून माझ्याकडे आहे. कारण जर कधी कधी ऍपला जर रेंज नसेल आकाशवाणी कार्यक्रम ऐकताना नेमकं आपण चांगलं काय ऐकत बसलो
1: किंवा
0: निवांत ऐकत बसलो की त्या नेमकं रेंज जाते. आपण लगेच रेडिओ चालू करायचा. आपल्याकडे सगळे पर्याय आहेत, म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकत नाही. अखंड आपण कार्यक्रम ऐकू शकतो.
1: आणि पूर्वी तुम्ही रेकॉर्ड पण करायचा कार्यक्रम मला आठवते.
0: आता तर सोपं झालं नाही मॅडम. आता माझ्याकडे एक व्ही रेडिओ म्हणून ऍप आहे, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगची सुविधा आहे.
1: अच्छा.
0: आणि ऑडिओ लॅब म्हणून आहे, जर आपल्याला अनावश्यक काय रेकॉर्डिंग जास्त झाला असेल तर ते आपल्याला काढता येतं,
1: एडिट करता
0: आणि ते हा आणि मेमरीमध्ये स्पष्ट आवाज येतो.
1: अच्छा.
0: क्लिअर आवाज येतो. जसं आपल्या टेप रेकॉर्ड मध्ये आवाज येतो ना, त्याचे स्पष्ट आवाज कॅसेट मध्ये वगैरे, तसं मध्ये तिथे एकदम क्लिअर ऐकायला येतं. बाहेरचा कुठलाही आवाज येत नाही.
1: अच्छा. बरं.
0: कार्यक्रम रेकॉर्डिंग करतोय मॅडम मी, अजून सुरू आहे माझं.
1: बरं. किती वर्ष करता?
0: मी 2002 पासून करतो.
1: अरे बापरे. आणि पुन्हा ऐकलं जातं का हे सगळं? काय नुसतं रेकॉर्ड केलं जातं?
0: हे दुपारी 3 नंतर जेव्हा 3 नंतर मी काय म्हणजे भारतीय दुपारचं 3 नंतर मी भारतीय ऐकत नाही, 3 ते 5 वाजेपर्यंत. तेवढ्या वेळेत आपल्याला जे काही चांगलं ऐकायचं आहे, जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला पूर्वीच्या आठवत असतील त्या आपण शोधून ऐकायच्या.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यावर रिनेम करता येतं, आपण नाव टाकता येतं.
1: बरोबर. तुमची लायब्ररी तयार झाली आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हवं ते ऐकू शकता.
0: अँड्रॉइड मोबाईल वापरतो आमच्याकडे, टॉक बॅक बोलतो ना.
1: हो.
0: टॉक बॅकच्या साह्याने हे काय आहे याला काय म्हणतात, टॉक बॅक बोलतो. हा. ते प्रत्येकाचं मोबाईल सिस्टीम असते.
1: हो.
0: फक्त आम्हाला काही वाईस विकत घ्यावे लागतात.
1: हा बरोबर बरोबर.
0: हा
1: पण किती सोय झाली आहे बघा ना, म्हणजे आपल्याला
0: खूप चांगली सोय झाली
1: या गॅजेट्सच्या मदतीने. मनोरंजन काय, अनेक नोकरीच्या ठिकाणी सुद्धा दृष्टीबाधित व्यक्तींना त्याचा फायदा होत असतो.
0: जवळजवळ मॅडम आतापर्यंत दिनविशेष जे आहे, दिनविशेष हे मी जवळजवळ 1000-2000 वरती रेकॉर्डिंग करून ठेवलेले.
1: बापरे. बघा. ठीक आहे.
0: खूप छान आहे, दिनविशेष पण खूप छान असतात.
1: चला ऐकूया तिसरी कसम या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं गीत.
0: धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार, हेलो, आपकी पसंद।
1: हॅलो,
0: हाँ बोला।
1: नमस्कार.
0: नमस्कार।
1: मला माझ्या मुलाच्या पसंतीचं गाणं द्यायचंय.
0: कुठलं?
1: कुठलंही बालगीत असेल तर हिंदी द्या,
0: बर,
1: कारण त्याचा वाढदिवस आहे ना उद्या, रितेश नाव आहे त्याचं.
0: अच्छा,
1: हां,
0: बर, केवढा होणार मुलगा तुमचा?
1: तिसरीला आहे, 9 वर्ष, 10 वर्षांचा आहे.
0: अच्छा, शुभेच्छा त्याला। काय ऐकतो तो? कुठली गाणी ऐकतो?
1: तो
0: रेडिओ
1: कुठली
0: ऐकतो
1: पण आहे,
0: का?
1: नाही रेडिओ नाही ऐकत, पण
0: मग
1: त्याच्या आवडीचं द्यायचं होतं गाणं.
0: अच्छा, ठीक आहे. तुम्ही कुठनं बोलताय आणि?
1: मी शिरूर, पुणे,
0: बर, नाव नाही कळलं.
1: बोरकनाणेकर.
0: बर, ठीक आहे.

0: हॅलो, आपकी पसंद आकाशवाणीवरचा काय हिंदी सिनेमांचं सांगायचं का? हिंदी गाण्यांचं
1: हो हिंदी गाणं सांगा तुमच्या आवडीचं.
0: गौरी लागू,
1: हो
0: सविता मराठे.
1: अरे बघा, अशी ओळख व्हायची, अशी भेट व्हायची होती आपली.
0: अरे पण इथंच ओळख थोडा किती चांगला योग आहे.
1: बर चल, कुठलं गाणं ऐकूया?
0: तुम्हाला भेटलं तर इतका आनंद आहे की मी सगळी गाणी विसरून गेले.
1: तुम्ही अतिशय विचक्षण श्रोत्या आहात आमच्या, आणि तुमचे प्रतिसाद नेहमी मिळत असतात, अभिप्राय मिळत असतात. मलाही छान वाटलं तुमच्याशी प्रत्यक्ष बोलून. आणि आता गाणं ऐकूया ना, तुमच्या पसंतीचं का माझ्या पसंतीचं ऐकायचं?
0: आज तुम्हाला चान्स, तुमची पसंती.
1: बरं, माझ्या पसंतीचं गाणं ऐकायचं. ऐकूया ऐकूया.

0: नमस्कार, हॅलो, आपकी पसंत.
1: हॅलो, आपकी पसंद. हा, नमस्कार.
0: हां, नाही, गौरी लागू बोलते मी.
1: गौरी लागू. आहो, तुम्ही तर माझ्या आवडत्या.
0: ओ, बोला, आज कुठलं गाणं ऐकूया?
1: माझ्या मुलीचा वाढदिवस आहे 3 जूनला, आणि यांचा कैलास शिंदेना पण मला शुभेच्छा द्यायच्या होत्या वाढदिवसाठी. 1 जूनला आहे ना त्यांचा वाढदिवस.
0: हो, जरूर देऊया ना, तुमच्या शुभेच्छा पोचल्या. आता गाणं
1: आणि
0: सांगा.
1: हा गाणं सांगते.
0: हां,
1: मुलीचं नाव सांगते ना, रसिका कुलकर्णी. आणि हे माझ्या भाचीचा आहे, तिचा वाढदिवस आहे 1 जूनलाच. आणि मालती वेर्णेकर,
0: बर.
1: आणि तिच्या नातीच्या भाचीच्या नातीचा आहे रसिका वेर्णेकर.
0: बरेच वाढदिवस काढलेत तुम्ही एकाच फोन कॉल मध्ये,
1: होय होय,
0: नाही
1: आठ.
0: का?
1: मग परत 2 महिने करायचं नाही ना, मी
0: हाँ,
1: मार्च
0: बरोबर
1: मध्ये केला होता.
0: बरोबर. त्यामुळे 2 महिन्यातले सगळे वाढदिवस सांगून घ्या, कुणाकुणाला गाणी
1: आणि एक
0: ऐकवायची आहेत. हां
1: महिन्याची. हा
0: हां
1: बरोबर.
0: हां
1: आणि तुमचं फार आवडतं मला ते उमा सदन. एक
0: हां 101 उमा.

एरवी हा आणि हे संध्याकाळची गोष्ट ला वगैरे आणि याच्या आधी पण तुमच्या अशी बोलणं झालं होतं माझं दोन एक वर्षापूर्वी असेल फोनवर. बर तर तुम्हाला पण नमस्कार म्हणजे

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: ऑक्युपेशन या कार्यक्रमात मला एक संग्रह आणाय का चित्रपट आहे बेटी बेटी. अगर तेरी जेव्हा लुमाई न होती खुदाची कसम ये खुदाई न होती. प्रथम गाणं आहे. मोहम्मद रफी खमन करणे गाणं आहे.
3: हो
2: काय सुंदर गाणं आहे.
3: नक्की ऐकूया.
2: तर मला आनंद वाटलं तुम्ही आज पाच पण तुम्ही आलात. तुमच्या कार्यक्रमाचा आशय घ्यायलाच पाहिजे आम्हाला.
3: ऐकता का तुम्ही असं मी विचारू नये तुम्हाला, कारण तुम्ही जाणकार आहात संगीतात, चित्रपट संगीत.

0: संगीत पण तितक्याच प्रेमाने ऐकता, शास्त्रीय संगीत पण तितक्याच प्रेमाने
1: मी
0: ऐकता.
1: सगळ्या मी सगळ्यांना प्राधान्य देतो.
0: हो
1: मी जसं शास्त्रीय संगीताला महत्व देतो
0: हां,
1: तसंच लाईव्ह म्युझिकला पण तितकंच महत्व मी देतो.
0: हो बरोबर बरोबर,
1: कारण मी स्वतः कलाकार असल्या कारणाने मला सगळ्या प्रकारचं संगीत आवडतं.
0: हो बरोबर,
1: शास्त्रीय संगीत मी कधी माझ्या ठेवत नाही.
0: हा
1: संस्कृतीत ठेव आहे.
0: हो आणि तो कणा आहे ना, संगीताचा कणा आहे असं म्हणायला पाहिजे.
1: नक्की. आणि हे गाणं आता मी जे कळवलंय तुम्हाला,
0: हा
1: हे माझे बाहुबली फुलकुळे रामदास निवाणी यांना पण ऐकायचं आणि मी स्वतः अंगणात आणि माझ्या गवळीताई.
0: हो
1: तुम्ही पण या गाण्याचा आस्वाद घ्या.
0: हो जरूर ऐकूया
1: आणि असंच आमच्यासाठी फोन इन कार्यक्रमात तुम्ही येत जा.
0: बरोबर. शंकर जयकिशन यांचं संगीत आहे या चित्रपटासाठी आणि 1964 सालचा चित्रपट आहे ना हा, ऐकूया.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, हॅलो. आपकी पसंद.
1: धन्यवाद ताई. सुप्रभात. मी पुणे नरेमधनं सुनीता सुहास परदेशी बोलतीये.
0: हां, बोला.
1: हां, अगदी म्हणजे फोन मी उचलला, डायल केला आणि लगेच तुमचा पलीकडनं आवाज आला.
0: अरे वा, आश्चर्यच आहे, कारण अनेक लोक म्हणतात की आमचा फोन लागत नाही, नाही का?
1: नाही, आज माझा अगदी तत्काळ लागला, त्याबद्दल खूप खूप खूप आनंद झालेला आहे. तर ह्या अनुषंगाने मला हे गाणं नक्की ऐकायला आवडेल. देखा एक खाब तो ये सिलसिले होए, तर हे गाणं मला नक्की ऐकायला आवडेल, लोकांना ऐकवायला पण आवडेल. कारण हे ख्वाब बघितलं होतं मी, आज फोन लागतोय की नाही माझा तत्काळ लागला.
0: बरोबर, तुमच्या या स्वप्नाची पूर्ती करूया आपण हे गाणं ऐकून. नक्कीच, सिलसिला चित्रपटातलं हे गीत आहे आणि शिवहरी यांचं संगीत आहे या चित्रपटासाठी, नाही का?
1: आणि लताजींचा आवाज,
0: लताजींचा आवाज आहे. अमिताभ बच्चन, रेखा, शशी कपूर अशी मोठी स्टार कास्ट, जया भादुरी पण होत्या त्या सिनेमात.
1: अगदी अगदी, खरंच आहे, खरंच आहे. आणि खूप पिक्चर गाजला पण होता हा.
0: आणि सिलसिला म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं हो सगळ्यात पहिल्यांदा?
1: हे एकतर बॅनर मोठा होता, कलाकार नामवंत होते, आणि सगळ्यात म्हणजे सिलसिला ह्या शब्दाचा अर्थ लोक आपापल्या परीने लावायला लागले. सिलसिलाचा अर्थ काय? सिलसिला, कारण त्यामागे भरपूर कहाण्या होत्या, काही गॉसिपिंग पण होतं, ज्याचा त्याचा विचार असतो अर्थात. पण पिक्चर छान होता, बघण्यासारखा होता, आणि पिक्चरायझेशन अगदी अप्रतिम.
0: मला तर सिलसिला म्हटलं की जशी गाणी आठवतात तसं ट्युलिपच्या बागा आठवतात सिलसिला.
1: हो, येस येस, मला म्हणायचं होतं का आता हे गाण्यामध्ये पण ते किती छान सगळी बाग वगैरे मागे दाखवली, खूप छान. म्हणजे असं वाटतं ते काल्पनिक आहे का काय, इतपती शंका येईल इतकं ते खूप छान दाखवलं.
0: बरोबर, कारण आपल्या मनाला नाटकातले पडदे किंवा अनेक हिंदी चित्रपटातली अशी घडवलेली दृश्य रूप बघण्याची सवय आहे, त्यामुळे प्रत्यक्ष तिथे जाऊन केलेलं शूटिंग हे कदाचित भावलं असेल तेव्हा आपल्याला, नाही का?
1: खरंच आहे, खरंच खरंच, खूप खूप. मग तेच ना, पिक्चरायझेशन खूपच छान होतं सिनेमाचं, त्यामुळं चांगलं. आणि कलाकार चांगले होते, स्टोरीला काहीतरी बेस होता, आणि गाणी तर अप्रतिम
0: अप्रतिम.
1: आणि म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की अर्थबोधपूर्ण गाणी होती, शब्द होते, त्यामुळे अपील झाली लोकांना.
0: बरोबर,
1: सगळीच गाणी छान.
0: ऐकूया.

0: हेलो, आपकी पसंद।
1: बरोबर बोला.
0: नमस्ते मैम।
1: नमस्ते. कुठलं गाणं ऐकायचं आहे? हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आहे.
0: आम्हाला गाणं तर ऐकायचंय, तर
1: हां
0: एक हिंदीमध्ये एक शेर सांगतोय।
1: बर सांगा. इरशाद.
0: चाय मजा, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा।
1: हाँ
0: आकाशवाणी में गौरी जी की आवाज नहीं तो गाने सुनने में क्या मजा।
1: ओ क्या बात है, क्या बात है, वाह धन्यवाद. गाणं कुठलं ऐकूया आता?
0: आता गाना ऐकवा तुम्ही।
1: हाँ
0: कुर्बानी है कुर्बानी,
1: अरे
0: अल्लाह को प्यारी है कुर्बानी,
1: बर ऐकूया. अल्लाह को प्यारी है कुर्बानी.
0: आणि
1: कुठून बोल,
0: सगळ्यांना ईद मुबारक।
1: हो कुठून बोलता है?
0: मी वाघोली पुण्यावरनं बोलतोय मॅम।
1: अच्छा, शीघ्र असं तुम्हाला करता येतं वाटतं काव्य?
0: काय
1: शीघ्र काव्य करता येतं, लगेच सुचतं का? शब्द सुचतात लगेच.
0: हो सुस्त आहेत पण ते कसं

0: नमस्कार, हॅलो, आपकी पसंद.
1: हाँ नमस्कार मैडम,
0: हाँ बोला.
1: आपके पसंद मध्ये मी गाना ऐकायचं आहे, हिंदी गाणे ना कार्यक्रम.

0: बरोबर बोला, कुठलं गाणं ऐकूया?
1: हां, ते त्याच्यातलं गाणं आहे जितेंद्रचं पिक्चर बघा, आणि तो हा बदलते रिश्ते,
0: बर,
1: बदलते रिश्ते,
0: हां
1: आणि रामेश्वरी आणि तो जयप्रदा नाही ही करीना रॉयचं चित्रपट
0: बर
1: आहे
0: बर,
1: बदलते रिश्ते, मधलं गाणं ऐकायचं मला
0: कुठलं गाणं ऐकायचं त्यातलं?
1: ये पहले प्यार की खुशबू मेरे सांसों की महका रही है, ये
0: वाह
1: गाणं आहे बघा चालू
0: वाह, गाऊन
1: करते.
0: दाखवलं.
1: हो मग आता मॅडम हे मला चित्र म्हणजे रेडिओ इतका कार्यक्रम तुम्ही जे ठेवलेत ना, गाण्यांचा कार्यक्रम फरमायचे श्रोत्यांच्या आवडींचे जिथे ठेवलेत, तुम्ही ते नावालाच असं दिले की नावच दिले की आपकी पसंद, म्हणजे श्रोत्यांची आवडीचीच गाणी असे ठेवलेले कार्यक्रम,
0: बरोबर
1: छान
0: बरोबर,
1: वाटले नाव असं
0: येस
1: ठेवलंय. त्यामुळे काय होतं प्रत्येक श्रोत्यांच्या आवडी निवडीचीच गाणी बरोबर ते लावतात तुम्ही.
0: हो. म्हणजे आमची इच्छा असते की तुमच्या पसंतीची, तुमच्या आवडीची गाणी लावावी, पण एखाद्या वेळेला आमचा श्रोता सांगतो की तुमच्या पसंतीचं कुठलं पण गाणं लावा, मग तेव्हा आम्ही आमच्या पसंतीचं एखादं गाणं लावतो. तर
1: हाँ
0: हां, बदलते रिश्ते, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल, ऐकूया.
1: हो
0: हां,
1: हो
0: धन्यवाद
1: चालेल चालेल
0: धन्यवाद.
1: चालेल. ओके मॅडम, धन्यवाद.

बरे तर रसिको, याबरोबरच आजचा आपला हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आता संपला. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. याचं ध्वनिमुद्रण होतं प्रत्येक सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळात. तेव्हा अवश्य फोन करा. आमचे दूरध्वनी क्रमांक 2553-1705 आणि 2553-1706. आता इथेच थांबते. नमस्कार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटेल.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, तुम्ही आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगात सर्वदूर. वेळ लक्षात घ्या, दुपारचे 1 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नव्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उडता पंजाब या चित्रपटातलं विशाल दादलानी आणि अमित त्रिवेदी यांच्या स्वरातलं हे गीत. वरुण ग्रोवर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलंय अमित त्रिवेदी यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक मे और एक तू ह्या चित्रपटातलं ॲश किंग यांच्या स्वरातलं हे गीत. फियोनास पिंटो यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे अमित त्रिवेदी यांनी.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट।
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
8: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सत्यप्रेम की कथा या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि तुलसी कुमार यांच्या स्वरातलं हे गीत, शब्द गुरुप्रीत सैनी अली सेठी यांचे आणि संगीत रोचक कोहली आणि अली सेठी यांचं।

राझिया चित्रपटातलं अरिजित सिंग आणि मनी महादेवन, रवी मिश्रा आणि अर्षद मोहम्मद यांच्या स्वरातलं हे गीत गुलजार यांचं, संगीत शंकर एहसान.

कार्यक्रमात ऐकूयात सुलतान या चित्रपटातलं सुखविंदर सिंग आणि शादाब फरीदी यांच्या स्वरातलं हे गीत, इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत विशाल शेखर यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुपर 30 या चित्रपटातलं उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं हे गीत. अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

0: ते देखील ऍपने.
1: बसला. अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
7: श्रोते हो, आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM वर द नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूयात

0: महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अजय गोगावले यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात झिम्मा या चित्रपटातलं वैशाली सामंत, मुग्धा कराडे, आरती केळकर, सुहास जोशी यांच्या स्वरातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत, संगीत अमित राज यांचं.
1: सात बाई सात, बायका सात, जीवाची सफर आता राणीच्या देशात.

0: पाय तोंडाले येईल ते आकडे फेकताय करा.
1: मला नाही वाटत त्याला मराठी येत असेल.
0: तुम्हारे कंट्री का कौतुक आहे.
1: मराठी येत नसेल तर हिंदी काय येत असेल त्याला.
2: मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं.
3: काहीतरी मेजर.
4: मला असं वाटतं की नेटवर्क गेले.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अलीबाबा आणि 40 इथले चोर ह्या चित्रपटातलं शाल्मली खोलगडे यांच्या स्वरातलं हे गीत, वैभव जोशी यांच्या शब्दांना संगीत अजित परब यांचं.

पुन्हा आला रे इंटरेस्टिंग चॅप्टर, थोडं टाईट.

अलीबाबा आणि चाळीशीतले चोर यांच्या या चित्रपटातलं शाल्मली खोलगडे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. वैभव जोशी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अजित परब यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात तुंबाड ह्या चित्रपटातलं अतुल गोगावले यांच्या स्वरातलं हे गीत. राज शेखर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

0: आणि तुंबाडमधल्या या गीतासोबतच द नेक्स्ट वेव हा नव्या मराठी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, दुपारचे 2:15 झाली आहेत. ऐकूयात काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद घेऊयात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कठपुतली ह्या चित्रपटात.

मौसम सुहाना है, दिलकश जमाना है, फिर भी उदासी है ये रात, प्यासी है।

महाल या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. ऐकूयात कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

0: सच्चा झुटा या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गुलशन बवरा यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: काय काय अगं, ए काय एवढं काय झालं किंचाळायला? कोण काय?
2: दरवाजा उघडू नको, दरवाजा उघडू नको. कोण?
1: अगं मी बघितलं मागे तर काहीच नाहीये तिथे.
3: अरे यार, काय भूतभीत बघितलंस का काय संज्ञा?
4: बापरे, कोणीतरी आहे तिथे. कोण आहे? त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन गुरुवारी 28 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर.
5: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
6: 101 उमासदन.
0: श्रोतेहो, यानंतर ठीक 2:15 हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
7: कार आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. सर्वोच्च न्यायालय ने मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण प्रक्रिया के चुनाव आयोग

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील, जगात सर्वत्र. श्रोतेहो, दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आम्ही. ऐकूयात सिने लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्याचा भाग 5. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: श्रोतेहो आम्ही,

या कार्यक्रम मालिकेत आता ऐकूया सुप्रसिद्ध सिनेलेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका, गीतकार, दिग्दर्शक, अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. सोबत असणार आहेत त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 5.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ
1: सर, एक आत्ता बोलता बोलता आपण म्हणालात की सामाजिक गोष्टींमध्येही आपण आहात. काही संस्थांचे आपण अँबॅसेडर, ब्रँड अँबॅसेडर म्हणूनही काम पाहतं.
2: मुळात मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक लहानपणापासून, त्यामुळं मी अगदी 12वीत असताना किल्लारीला भूकंप आला त्यावेळीही मी सगळं सोडून तिथं होतो 20 दिवस. त्यामुळं ना अशी काही अडचण आली किंवा कोल्हापूरला आता ओला दुष्काळ झाला तेव्हाही मी सगळं सोडून तिथं होतो, जाऊन थांबलो होतो. कारण मी एक कलाकार असलो ना तर या मला कलाकार या समाजाने बनवलंय
1: नक्कीच,
2: त्यामुळं ते समाज भान असणं जपणं हे खूप महत्वाचं आहे आणि समाज टाळून तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळं माझ्यात ते सामाजिक भान थोडं जास्त आहे आणि माझ्यापेक्षा जास्त खरं तर पिट्याला आहे.
1: बरोबर,
2: रमेश परदेशी. त्यामुळं कित्येकदा मी पिट्यामुळं खूप सामाजिक कामामध्ये येतो. म्हणजे खरा खरा सामाजिक कार्यकर्ता पिट्या आहे.
1: बरोबर,
2: मी जे काही आहे ते पिट्यामुळं आहे. ओके, त्यामुळं सामाजिक भान तुम्ही जपलंच पाहिजे. कदाचित ती वृत्ती असल्यामुळे माझ्या चित्रपटात तुम्हाला समाज भान दिसतं.
1: नक्कीच,
2: मग तो मुळशी पॅटर्न असेल, तो हंबीरराव असेल, तो देऊळगंध असेल, तो धर्मवीर असेल, ती सामाजिक जाणीव दिसते. आणि आत्ता 21 मेला जो येतोय देऊळगंध भाग 2, हा तर म्हणजे त्याच्यात समाज भानाचा उच्चांक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मी आजवर केलेल्या सर्व सिनेमातल्या पुढचं पाऊल तुम्हाला देऊळबंद भाग 2 बघायला मिळेल. कारण मे महिन्याचा उत्तरार्ध आणि जून जुलै फक्त देऊळबंद 2 भारावलेले असतील हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो.
1: खूप छान. याशिवाय हे तर पडद्यावरच झालंच आहे पण प्रत्यक्ष समाजात वावरतानाही तुम्ही अनेक संस्था आपल्या सामाजिक कार्यामुळे.
2: हो हो, मी म्हटलं ना मी संघाचा स्वयंसेवक आहे, त्याचबरोबर विश्वेश कुलकर्णी यांची एक यशस्वी नावाची संस्था आहे जी शिका व कमवा या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचते. शेवटच्या तळागाळातल्या बहुजन समाजातील पोराला मुख्य प्रवाहात आणून त्याला 4 पैसे कमवायला लावणं, तिथं शिक्षणाची पण अट नसते. तुम्ही फक्त 10वी पास असला पाहिजे.
1: बरोबर
2: बरोबर की नाही?
1: बरोबर.
2: 10वी पास असला पाहिजे की बस, आणि तुमचं वय वर्ष 25 असलं पाहिजे की ते तुम्हाला नोकरी देतातच.
1: ग्रेट.
2: म्हणजे या महाराष्ट्रात कुणीच विदाऊट नोकरी राहू शकत नसेल जो कमीत कमी 10वी पास झालेला आहे. यशस्वी संस्था शिका व कमवा या योजनेअंतर्गत त्याला नोकरी देणारच आणि मी त्याचा ब्रँड अँबॅसिडर आहे याचा मला खूप आनंद होतो. विश्वेश कुलकर्णींचे मी नेहमी आभार मानत आलोय. आमचा तो योगेश रांगणेकर आणि प्रशांत कुलकर्णी हे काय सुंदर काम करतात. त्याचे डायरेक्टर अभिषेक कुलकर्णी, केवढी मोठी व्हिजन आहे ही. तर ती व्हिजन समाजापर्यंत जाते माझ्या निमित्तानं, माझ्या चेहऱ्याच्या माध्यमातून, याचा मला आनंद आहे.
1: खूपच छान. एक गाणं परत आवडीचं इथे.
2: देऊळबंद सिनेमापासून मुळशी पॅटर्नला माझे ना 2 असिस्टंट डिरेक्टर होते, एक राम खाटमोडे, दुसरा विनोद वनवे. जेव्हा ते दिग्दर्शक झाले आणि त्यांचा पहिला सिनेमा आला दिग्दर्शन केलेला तो होता नवरदेव BSc ऍग्रिकल्चर. पुन्हा शेतकऱ्यांच्या लग्न न होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांचा विषय. खूप प्रसिद्ध गाणं आहे ते.
1: हा,
2: क्षितिज दातेंनी केली ती मुख्य भूमिका. तर त्या चित्रपटातलं लढर तू बळी राजा शेतकऱ्यांना खूप प्रेरणा देणारं गाणं आहे. ते माझं एक आवडतं गाणं आहे.
1: नक्की ऐकूया सर.

0: ताई मी शेवटचं वाक्य पकडून पुढच्या माणसाकडे जातोय. ते जेव्हा डिरेक्टर झाले असा त्यांचा तो शब्दप्रयोग होता, तुम्ही जेव्हा डिरेक्टर झालात फुलवंतीच्या काय अनुभव? आणि त्यात त्या दिग्दर्शनात पाठीमागून काही दिग्दर्शन होतं का?
1: तो अनुभव खूपच मला म्हणजे खूप काही शिकवून गेला तो अनुभव मला. आणि पाठीमागून अर्थात म्हणजे जसं यशस्वी पुरुषामागे स्त्री असते तसं यशस्वी स्त्रीमागे पण पुरुषच
0: वा
1: असतो.
0: वा
1: तर अर्थात त्याचं मार्गदर्शन होतंच. इतके वर्ष आम्ही एकत्र राहत होतो, त्याला बघत आलेली आहे मी, प्रत्येक सेटवरती बघत आलेली आहे त्याची, प्रत्येक सिनेमाची शून्यापासूनची पूर्णत्वाकडे जाणारा ती सगळी प्रोसेस मी पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व पण झालेली आहे. त्यामुळे तो कळत नकळत ते तिकडून माझ्यापर्यंत ते पाझरत होतंच, तर त्याचा मला खूप उपयोग झाला त्याचं लेखन दिग्दर्शन करताना. लेखनामध्ये पण कथा बाबासाहेब पुरंदरेंची कथा आहे ती,

0: तर ती पुस्तकातून चित्रपटापर्यंत जेव्हा आपण नेतो एखादी कथा, तर त्यात आपल्याला दृश्य माध्यम असतं, त्यामुळे काही बदल करावे लागतात. मग ते बदल मला माझ्या वेदांच्या अभ्यासामुळे जास्त चांगले करता आले, कारण तिथे एका पेशव्यांच्या काळातल्या ब्राह्मण कुटुंबाची एक दिनचर्या दाखवायची होती बाबा, काय असेल त्यांची. तर ह्या सगळ्या आपल्या संस्कृतीशी निगडीत ज्या गोष्टी होत्या त्या लिहिणं मला सोपं झालं, ते वेदांच्या अभ्यासामुळे झालं. आणि दिग्दर्शन करताना हेही जाणवलं की त्याला दिग्दर्शन करताना पाहणं आणि स्वतः तेवढी धावपळ करणं ह्याच्यामध्ये केवढा म्हणजे तफावत खूप मोठी असते. खूप दमायला होतं, म्हणजे मी सकाळी उठल्यापासून जे उभी असायचे ते रात्री जेव्हा मी शूटिंग संपून हॉटेलवरती जायचो तेव्हा पाय सुजलेले
1: हो.
0: असायचे. मग झोपायच्या आधी थोडा वेळ भिंतीवरती असे पाय वरती करून बसायचं, मग ती जरा सूज ओसरली की मग झोपायचं
1: शिवाय काही
0: असं.
1: भूमिकाही तुम्ही करत होता
0: त्या
1: सायमेंटेनियसली.
0: हो त्या ना शास्त्रींची बायको
1: हो.
0: लक्ष्मी त्याची भूमिकाही मी करत होते. शिवाय जे असे मग आता जे दिग्दर्शन पण करतात आणि त्या चित्रपटात अभिनय पण करतात त्यांच्याबद्दलचा आदर पण माझा खूप वाढला. अशा खूप छान अनुभव होता.
1: खूप खूपच छान.

0: सर, खूप छान छान गप्पा होत आहेत, एकमेकांबद्दल छान छान तुम्ही बोलत आहेत, पण आम्हाला खूप छान छान म्हटलं की थोडंसं काहीतरी ऐकावंसं वाटतं वेगळं. म्हणून हा एक त्यातला टर्न आहे या कार्यक्रमातला, की तुम्ही दोघांनी एकमेकांविषयीची एक चांगली गोष्ट सांगायची, अनेक तुम्ही सांगितल्यात. आता ही जी आहे ती अगदी टॉपची, मला ही गोष्ट म्हणजे खूपच आवडते, अशी दोघांची एक एक एक एक सांगायची, आणि किमान एक खटकणारी गोष्ट सांगायची. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की इथं बऱ्याचदा काही गोष्टी पहिल्यांदाच बोलल्या जातात. तुम्ही खूप जाहीरपणे एकमेकांबद्दल बोलता वगैरे आहेच आहे, पण मी खटकणारी गोष्ट एकमेकांची बोललेली अजून कुठं ऐकलं नाही, तर आज कदाचित ते एक होईल. आणि दुसरं, याच कार्यक्रमातून आम्हाला त्यांचं पूर्वाश्रमीचं आडनाव पण कळलं. मी सर्च करत असताना मला स्पष्ट तिथं उल्लेख आढळला की यांचं पूर्वाश्रमीचं आडनाव कुणालाही माहिती नाही आहे, ते याच्यावर नाही आहे,
1: हो
0: नेटवर नाही आहे.
1: नाही
0: आज सरांच्या बोलण्यात ते आम्हाला कळालं. हा एक या कार्यक्रमाचं एक फलित म्हणूयात. तर त्या टर्मवर आपण आता आहोत की दोघांनी एकमेकांची खूप चांगली गोष्ट सांगायची आणि खूप खटकणारी गोष्ट सांगून एक एक गाणं एकमेकांना डेडिकेट करायचं. आता टर्न कुणाचा?
2: आता गाण्याचा टर्न माझा आहे ना.
1: हा,
2: मला तिची खटकणारी गोष्ट, ती अतिशिस्त प्रिय आहे. म्हणजे तिच्या शिस्तीने कधी कधी पार असं वाटतं भिंतीवर डोकं आपटून घ्यावं, म्हणजे आंघोळ केल्यावर टाळ तिथंच ठेव.
0: आय विश मी हा चेहरा आता स्नेहल मॅडमचा दाखवू शकलो असतो लोकांना.
2: हे तिथंच ठेव, हे तिथंच ठेव, पाणी प्यायला का, ग्लास विसरला का, तो तिथंच ठेव. अरे एखाद्या दिवशी आपलंच घरी ना गेलं ग्लास इकडच्या ऐवजी 2 फूट तिकडे, तर काय फरक पडतो. पाटला टॉवेल इकडच्या ऐवजी तिकडे, नाही म्हणजे नाही. तिने मग घरात बोर्ड लावले होते नवीन नवीन, तर टॉवेल ठेवलास का,
1: गीजर बंद केलं का,
2: गीजर बंद केलास का, असे तिने घरभर बोर्ड लावले होते. म्हणजे सरकारी ऑफिस मध्ये सूचना असतात तसे माझ्या घरात बोर्ड होते. मी वैतगलो काय म्हणून ना, तुम्ही आजही आहेत ते
1: आहेत.
0: अच्छा, बोर्ड आज पण
2: आजही आहेत. मी तिला म्हटलं आता कार किती तेटले राहू दे आपली आठवण म्हणून.
0: अरे ग्रेट,
2: तसेच राहू दे.
0: ग्रेट,
2: तर आजही ते घर आहेत. प्रवीण, गीजर बंद केलंस का?
0: नाही, पण ते आता फक्त आठवण म्हणून आहेत बोर्ड का, आताही त्याची गरज
2: नाही? नाही, आता मी शिस्तप्रिय झालोय आता
1: थोडाफार.
2: हा म्हणजे फक्त आता
0: थोडंफार म्हणाल.
2: हा म्हणजे आठवड्यात नाही एकदाच चुकतो, तेव्हा रोज चुकायचो. पण कसं आहे ना, आणि मला ना जरा घरात मजेशीर राहायला आवडतं.
0: बरोबर.
2: ऑलरेडी बाहेर आयुष्यात आपण इतके साचेबद्ध जगतोय,
0: बरोबर,
2: तर घरात जरा मजा केली पाहिजे ना. तर नाहीच स्वच्छता, अरे बाप रे, मी कंटाळलोय रे त्या स्वच्छतेला, त्या शिस्तीला. पण आता मला पण सवय लागली आणि मी पण हळूहळू तिच्यासारखा वागू लागलोय. उठल्यावर तुझ्या चादरीची घडी तूच घातलीये का?
0: ओके.
2: तुझ्या बेडशीटची घडी तूच घातलीयेस का? उशिनी ठेवलीयेस का? गीजर बंद केलायस का? टॉवेल वाळत घातलायस का?
1: कपाटातून कपडे काढल्यावर कपाटाचं दार बंद केलंय
2: का? अरे आपलंच घर आहे, आपलंच कपाट आहे, आपलाच बेडरूम आहे, राहिलं उघडं, कोण कोण येणार आहे पाहिला? पण ते बंद करा. अरे बापरे, त्यामुळे तिच्या अतिशिस्तीचा मला कधी कधी मला असं वाटतं एवढं नाही शिस्तबद्ध पाहिजे.
0: आम्ही लगेचच रिप्लाय पण घेतो. थोडाफार बदल करणार आहात, थोडीशी मोहलत देणार आहात?
1: नाही देणार.
2: अरे ती कुठली सवलत देते, कसली सवलत मिळतीये? त्यामुळं काय, पत्नी पीडित संघटनेमध्ये मी जाऊ शकतो ह्या.

0: हां
1: किंवा पुढचा सिनेमा एखादा असा असू शकतो.
0: जगता आलं पाहिजे, थोडं मन मोकळं जगता आलं पाहिजे. जेवताना थोडस चाललं इकडं भांड तिकडच्या तिकडं काय म्हणजे चालत तेवढं.
1: खरं या विषयावर मला आठवलं की अच्छा विषयावर म्हणजे हा विषय सोडून पण काही एखादा प्लान तुमचा आहे का, म्हणजे आता ही जर स्टोरी असेल नवरबायकोच्या रिलेशनवरची किंवा प्रेमाची एखादी कथा, म्हणजे शेतीशिवाय असा दुसरा काही विचार येऊ शकतो का एवढ्यात सिनेमा म्हणून?
0: सिनेमा म्हणून शेती? अरे बापरे,
1: प्रेमाची शेती वगैरे?
0: हो हो हो, म्हणजे 100% येऊ शकतं.
1: ओके, आता दुसरा मुद्दा होता तो त्यांचं एक चांगला गुण सांगायचं. आतापर्यंत तुम्ही खूप सांगितले, पण एखादा टॉपचा की हे हा गुण यांच्याशिवाय कुणात नाहीच आहे.
0: काटकसर.
1: अच्छा,
0: म्हणजे मी तुम्हाला सांगतो, चला लग्न झालं तेव्हा सुरुवातीच्या काळात नव्हते बाबा, माझ्याकडेही पैसे नव्हते किंवा आमच्याकडे पैसे नव्हतेच जास्त. कसाबसा संसार करत होतो पहिले 5-6 वर्ष, त्यामुळे ते हनीमून वगैरे कॉन्सेप्ट असते बघा, ती पण आम्ही केलेली नाहीये. राहून गेलंय सगळं पैशाभावी.
1: पण तुमचं एकूण सगळं मी बघतो एकमेकांशी बोलता, तुम्ही रोज हनीमून करताय?
0: हा रोज रोज. आता रोज लाईफ आम्ही लय भारी जगतोय.
1: तेच तर.

वा खरं तर मधुचंद्र हनीमून ही नव्या जोडप्यासाठी एकमेकांना ओळखण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी अशी केलेली व्यवस्था सामाजिक व्यवस्था आपण म्हणूयात अशी असते. पण मुळातच तुमचं नातंच समजुतीनं सुरुवात झालेलं असं आहे आणि म्हणून कदाचित तथाकथित हनीमूनची किंवा मधुचंद्राची तुम्हाला गरज पडली नसेल. पण तरीही ते राहून गेलं अशी एक खंत प्रवीण सर तुमच्या मनात नक्कीच आहे. पण आजच्या भागाची वेळ इथे संपत आली आहे. पुन्हा पुढच्या 6व्या आणि शेवटच्या भागात नक्की भेटूया. तर श्रोतहो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग 5वा. पुढच्या भागासाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, दुपारचे 3 वाजलेत, ऐकूयात सखी सहेली हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।
3: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि प्रज्ञा कळसकरचा आपल्या सगळ्यांना नमस्कार. या सभेत सुरुवातीला देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट ऐकूयात.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: नमस्कार.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आज यामध्ये आपण ऐकणार आहोत जी ए कुलकर्णी लिखित बाधा या कथेचं अभिवाचन. अभिवाचन केलंय गौरी लागू यांनी, सादर करते प्रवीण कुलकर्णी. आतापर्यंत अर्धा स्वयंपाकघर ओलसर होऊन गेलं होतं आणि भिंतीच्या कडेनी मांडलेली सारी भांडी पाण्याने भरली होती. भरून आणलेली कळशी रमानी तशीच जमिनीवरती ठेवली आणि आता हे पाणी कुठे ओतावं याचा ती विचार करू लागली. मोठी पातेली तपेली तर राहूच द्या, पण लहान वाट्या तांबली वापरात नसलेला एक काळा मिट्ट तांब्या देखील तिने पाण्याने भरला होता आणि चुली भोवता

खालची थोडी जागा सोडली तर आता तिथे तीळ ठेवायलाही कोरडी जागा नव्हती. इकडे तिकडे पाहत असतानाच तिला जाणवलं की आपलं अंग सारं भिजलंय. तिला आता काकडल्यासारखं वाटू लागलं होतं. तिने घाईघाईने कोंचण पिळलं. शेवटी तिने फळीवरचा पितळी डबा काढला आणि त्यातली साखर सुपात ओतली. रमेश शांतूकडून भेट. रमा उगाचच हसली आणि डब्यात पाणी ओतू लागले. तो भरून वाहू लागला तरी तिने कळशी तशीच ओतली, कारण पाणी ओतत असता ती शांतूच्या पाठीवर थाप मारून हसत होती. तिची वेणी ओढत होती आणि तिच्या हिरव्या कांकणाचं कौतुक करत होती. रमे, अगं 10 वाजायला आले, पाणी संपलं की नाही अजून? किंचित त्रस्त आवाजात म्हणत आई आत आल्या. पण पाण्याने भरलेली भांडी, सर्वत्र झालेली ओल आणि मध्यभागी राहून स्वतःशी हरवलेली रमा हे सारं पाहून, ही काय विलक्षण, असं म्हणत त्यांनी ओठावर हात ठेवला आणि त्या पाहतच राहिल्या. रमाने भानावर येऊन वेंधळेपणाने पदर पिळला आणि किंचित शरमून ती त्यांच्याकडे पाहू लागली. बावळट, हजार खेपा घातल्या असशील तळ्याकडे, हताशपणे आई म्हणाल्या. जा आता, लुगडं तरी बदल, परवा खांद्यापर्यंत भिजलीस, आता अगदी नाहूनच आलीस. कसलं व्रत बीत घेतलंयस की काय? आणि हे इतकं पाणी कशाला आणलंस? काय गाव जेवण घालणारेस की काय? आटणार आहे का पाणी उद्या? गाढव कुठली? रमाचं लक्ष त्यांच्या शब्दांकडे नव्हतंच, ती त्यांच्याकडे निरखून पाहत होती. तुम्हाला सोहळ्याचं पाणी लागतंय पुष्कळ, ती म्हणाली. संध्याकाळी थेंब उरत नाही काही वेळेला. ते काय तुम्ही आणणार? चार पावलं टाकली की तुम्हाला 10 लागते. मग माझ्याशिवाय कोण आणणार बरं? आता 4 दिवस पाण्याची काळजी नाही बघा तुम्हाला. डोळे मोठे करून आई गप्प राहिल्या, कारण काय बोलावं हे त्यांना समजेना. ते एकदम संतापल्या आणि त्यांनी तिच्याकडे पाठ वळवली. बरं जा आता, पाणी पुरे आज, पान घाल, त्या म्हणाल्या. त्याची जायची वेळ झाली. रमा लुगडं बदलण्यासाठी आत आली त्यावेळी त्यांना वाटलं, कसली बाधा झाली आहे कार्टीला कुणास ठाऊक. त्या गावात कुठेही बाधा होऊ शकली असती अशी जुनाट कळा त्यावर होती. भूतकाळाचा पिंजर चिकटल्यामुळे सारं गावच भूताप्रमाणे वाटे आणि लग्न झाल्यापासनं रमानी ते कधीच जिवंत झालेलं पाहिलं नव्हतं. गावाच्या एका बाजूला मोठे पोपडे उठल्याप्रमाणे डोंगर होते आणि त्यावर शेकडो वर्षांपूर्वीचं एक देऊळ, किल्ल्याचा पडका तट आणि एका वाड्याचे अवशेष होते. कुणी अज्ञात शिल्पकारांनी रात्रीचा दिवस करून तिथले काळे खडक माणसाळले होते. त्यांनी त्यात अखंड खांब कोरून त्यावर नाजूक दगडी साखळ्या निर्माण केल्या. त्यावर लवचिक कमरेच्या पुष्ट नितंबांच्या देवतांना एक विशिष्ट नृत्य रीतीने उभं करायला लावलं आणि ते सारे स्वतःची मुद्रा देखील कुठे न ठेवता नाहीसे झाले. ते खांब आणि त्या स्तब्ध कोरीव देवता जणू त्यांच्या येण्याची वाट पाहत विंध्याप्रमाणे तशाच उभ्या राहिल्या. देवळात मूर्तीच नाहीत आणि गाभारा आंधळ्या खोबणीप्रमाणे आहे. चार चौघींसारखंच रमाचं लग्न झालं. 4-6 ठिकाणी कुंडली हुंडा यासाठी मोडल्यावर ती गोपाळरावांच्या घरी आली. तिला त्याबद्दल कोणीसुद्धा विचारलं नाही. तिला शाळेत 2 मैत्रिणी, शांतू आणि अंबू, पण त्यांच्यापैकी कुणीसुद्धा लग्नाला आलं नाही कारण त्यांना कुणी बोलावलंच नाही. रमाने सारे संस्कार मूकपणे सहन केले. गौरीहारापुढे स्तब्ध बसायला तिला फारसा त्रास पडला नाही. पूर्वीचं नाव कमला ते गेलं, त्यावेळी मात्र तिच्यात असाही अशी हुरहुर निर्माण झाली. इतक्या वर्षात रमा एकदाच माहेरी आली होती. दादाचा संसार वाढला होता पण तो अगदी एकाकी त्रस्त झाला होता. अंबू भेटली आणि तिच्याकडून बरीच माहिती समजली. शांतूला बाळणपण मानवलं नाही. ती कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे झाली आणि ती निघून गेली. रमाच्या लग्नानंतर तिची एकदाही भेट झाली नव्हती. गप्पा मारता मारता रमाचे शब्द संपले. तिला दिवाकराविषयी बोलायचं होतं पण शब्द येईल.

अंबू झाली तरी आपल्याच नादात बडबडणारी मुलगी. इतकं तिने सांगितलं, पण दिवाकराविषयी एक शब्द त्यात नव्हता. रमा दिवाकरांशी कधी एक शब्दही बोलली नव्हती, परंतु अंबूच्या घरी गेलं की ती त्याची ओळख करून देईल असं तिला वाटे, आणि त्या कल्पनेने तिचं अंग थरथरत असे. पण ते कधी झालं नाही. पण तो नेहमी भोवताली कुठे ना कुठे असायचाच. हो, ते चित्र दिवाकरांनी काढलंय, हे त्याचं कपड्यांचं कपाळ. छे ग, मी काय वाचते इंग्रजी कपाळ, ही सारी त्याची पुस्तकं. पुष्कळदा एकटी असताना रमाला वाटे, दादांनी तिथे एकदा विचारून पाहावं, फार तर नाही म्हणतील, त्याची तिला सवयच झाली होती. अखेर अंबूच्या साऱ्या जंजाळात तो मुंबईला गेला. तिथे त्याला बऱ्यापैकी नोकरी आहे एवढीच माहिती मिळाली. नंतर संभाषण संपलं, शब्दांची पावलं जड झाली आणि ते मागे आले. अंबूनी चहा घेतला, कुंकू लावून घेतलं आणि ती निघून गेली. ती गेल्यावर रमामधली कमला नाहीशी झाली. रमा परत त्या गावात आली आणि तिथल्या कुंद वातावरणाच्या बुरशीत गुरफटली. त्या बुरशीने कदाचित रमाला कायम गिळून टाकलं असतं, पण तिचं वागणं बदलून हे असं झालं आणि ते कितीतरी दिवस चालू होतं. शेजारी पाजारी कुजबुजू लागले होते. तोंडाळ गोचिडाप्रमाणे चावरी रखमाकाकू तर मुद्दाम वेळ काढून यायची, कुत्सित प्रश्न विचारायची आणि नंतर गावभर खाजुरली वाटत हिंडायची. काय हो लक्ष्मीबाई, पाहावं ते एक अरिष्टच तुमच्या रमेचं. पिंपळाला महिन्याच्या प्रदक्षिणा एकाच दिवशी घालतेय काय? भिकारणीला पातेल्यासकट भात देऊन टाकतेय काय? अहो, तुम्ही आमच्या गौरीला नाक मुरडलं आणि असलं अर्धवट पदरात घेतलं. दाखवा तरी बाई कुणा देवर्षाला. बनशंकरीला एक माणूस आहे, चांगला असतोय. माग एकदा माझ्या नंडेला. त्या बडबडीत आई गप्प बसत. त्यांनी कुणाला नकळत दोघा जंगमांना विचारलंही होतं, पण कुठे काही गुण नाही. त्यांनी एकदा ताईत करून आणला तर राघोनी सदराचा एक झगझगीत लाल बटन घेऊन तो कुणाला तरी देऊन टाकला. आईंना देखील हे सारं कसं समजलं नाही. खरं म्हणजे ओबड धोबड झाडाच्या बुंध्यासारख्या गौरीपुढे रमा केळीच्या सालीसारखी होती. ती दिसायला केवड्याच्या कणसासारखी, वागायला इरकली लुगड्यासारखी कुलवंत. 5-6 वर्ष संसार कसा देवीच्या आरतीसारखा झाला, पण 2-4 महिन्यांपासून हे सारं सुरू झालं. त्या दिवशी संध्याकाळी एक कळशी तळ्यावरून आणली आणि अगदी करकरीत संध्याकाळी अर्धा तासभर उंबऱ्यावर पाय सोडून भ्रमिष्ठासारखी बसली. खरं म्हणजे लक्ष्मी यायच्या वेळी रमा अंगण झाडून उंबऱ्यावर रांगोळी घालत असायची. पण हे सारं विपरीत पाहून आई तिला ताडताड बोलल्या. तिच्या लहानपणीच वारलेल्या आईचा देखील त्यांनी उद्धार केला. एकदम गोठून गेल्याप्रमाणे रमा सुन्न झाली. तिने थिजलेल्या चेहऱ्याने रात्रीच्या भांड्यांचा ढिगारा संपवला. अंथरुणं घातली, धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि सगळ्यांमागून अंथरुणावर पडून ती तासभर हुमसत राहिली. केमळा लोंबणारे वाशांचे छप्पर, गोपाळरावांच्या अंगाचा कपाळात तिडीक आणणारा उग्र वास, राघूचे वेडे वाकडे दात, ही सारीच तिच्या मनाचे लचके लचके तोडू लागली. आणि रमा त्या लहानपणीच वारलेल्या आईच्या पदराखाली लहानपणीप्रमाणेच रडली. त्या दिवशी पाण्याला गेली असताना ती प्रथमच वरच्या देवळात गेली होती. त्या गावात आल्यापासनं तिला ते देऊळ जणू बोटांनी खूण करून आपल्याकडे बोलवत होतं आणि तिलाही तिकडे एकदा जाऊन येण्याची भीतीयुक्त उत्सुकता होती. उंच उंच 150-150 पायऱ्या चढून ती जेडाच्या सईबरोबर वर आली आणि बावरलेल्या मुलीप्रमाणे थोडा वेळ भटकली. अनेक वर्षांच्या कोंदलेल्या शांततेनी ओलसर झालेल्या फरशीवर तिची पावलं उमटली. खांबावरच्या देवतांना तिच्या बोटांचा हलकाच स्पर्श झाला. तिच्या दुप्पट उंचीच्या 2 अजस्त्र द्वारपालांचे हात तुटले.

0: त्यांच्यापुढे उभी राहताच तिचं अंग थरथरू लागलं. डोक्यात वारा घुमू लागल्याप्रमाणे चमत्कारिक आवाज होऊ लागला आणि डोळ्यांवर पातळ लालसर पापुद्रा चढल्याप्रमाणे सारच लालसर दिसू लागलं. सई बाहेर पडली होती. दुबळे पाय ओढत तिला हाक मारण्याचा प्रयत्न करत रमा तिथून भेदरून निघाली. परंतु तिला कोणीतरी उभ्या जागी कायमची शिलाकृती केल्याप्रमाणे ती खिळली. कोपऱ्यातल्या अंधाऱ्या खांबाकडे कोणीतरी उभं होतं. तो त्या अर्धवट अंधारातच थोडा बाजूला झाला. त्याला पाहताच रमाला आपल्या भीतीचा क्षणभर विसर पडला आणि ती एकदम ओठांवर बोट ठेवून विस्मयाने म्हणाली, तू इथं रे कसा? इथं कसा आलास दिवाकर? परंतु दिवाकर काही न बोलता फक्त तिच्याकडे पाहून हसला. बाहेरून सईची हाक ऐकू आली आणि रमाच्या हाताचं थरथरणं थांबलं. डोक्यातले सुसाट आवाजही बंद झाले. रमानी शून्य नजरेनी समोरच्या खांबाकडे पाहिलं आणि ती निमूटपणे बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी रमा 5 4 उठली आणि झपाटल्याप्रमाणे अंधारातच अंगण झाडू लागली. आत येऊन झाडणी ठेवता ठेवता ती म्हणाली, बघा तरी आज मी असं झाडलंय की तुम्हाला आता महिनाभर पाहायला नको. तिचं हसणं पाहून आईचा त्रस्तपणा पुसला आणि त्यांना भडभडून आलं. अशा सोन्यासारख्या संसाराला कुणी चेटूक केलं हे त्यांना समजेना. त्यांनी रमाला, तुला काय होतंय? आईप्रमाणे सांग की ग मला मोकळेपणानी, असं पुष्कळदा विचारलं. पण दर खेपेला ती, छे मला काय होतंय, असं म्हणून हसायची. कार्टीला कसली बाधा झाली आहे कुणास ठाऊक, असं म्हणून आई गप्प बसत असत. रागू जेवून गेला की काय? रमाने आश्चर्याने किंचित रागाने विचारलं. त्याला तर आज घाईत झाली होती जायची, हात झिडकारत आई म्हणाल्या. वचा वचा दोन शीतं चघळली झालं कशी तरी. पण त्याला मी वाढल्याखेरीज चालत नाही. मी वाढलं म्हणून बिघडलं कुठे? मी काही वाटेवरची नाही, चिडून आई म्हणाल्या. तू कुठं गेलीस हे देखील त्यांना विचारलं नाही. रमा चिडल्यासारखी झाली. खरंच? मग इतके दिवस तो हट्ट धरून बसायचा, ते सारं खोटच. तिने ताट उचलून न्हाणीत ठेवलं. तिथूनच तिने मोठ्या विजयी आवाजात विचारलं, मग तुम्ही त्याला लिंबाचं लोणचं घातलंय? त्याला फार आवडतं ते. आईकडून काही उत्तर न आल्याने तिला हायसं वाटलं. लिंबाच्या लोणच्याच्या गुपिताचा एक धागा अद्यापही तिच्या हातात राहिला होता. श्रोते हो, बाधा या कथेचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 9091930 4142.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: गोपाळराव माडीवरून खाली आले आणि खाली मान घालून पानावर बसले. आज काकणाचे हात भाकरी वाढत असता त्या गोऱ्या अशक्त हाताकडे त्यांचं लक्ष गेलं. त्यावर रुंद जांभळसर रंगाचा भाजलेला डाग होता. हे काय करून घेतलंयस आज आणखी? त्यांनी विचारलं. रमा एकदम दचकली त्यांच्या बोलण्याने. जेवताना बोलण्याचा प्रसंग हा अगदी आकस्मिक. तिने गोंधळून हाताकडे पाहिलं आणि पदराने तो डाग पुसण्याचा प्रयत्न केला. तो न जाता आतली आग मात्र किंचित उजळली आणि तिने बोट मागे घेतलं. काही नाही, मला वाटतं काल इस्त्री लागली, ती शर्मून.

म्हणाली. गोपाळराव खाली मान घालून जेवू लागले. आई काही बोलल्या नाहीत, पण एकमेकांच्या मनात काय चाललं होतं ते दोघांनाही माहीत होतं. आता 10:30 वाजून गेले होते. रमानी मागला भात वाढला आणि ती लगबगीनी माडीवर गेली. तिथे तिने काल रात्र जागून इस्त्री करून ठेवलेल्या कपड्यांचा ढिगारा होता. ती खाली परत आली. त्यावेळी आई हलक्या आवाजात गोपाळरावांशी बोलत होत्या, म्हणून रमा तिथेच रिंगाळली. अरे गोपाळ, असं किती दिवस चालायचं रे? माहेरी तरी पाठवतोस का बघ तिला 4-6 महिने? मी तरी त्याचाच विचार करतोय. पण इथे तुझं कसं होणार? तुला तर तांब्या देखील उचलत नाही. रमाचं मन ताणल्यासारखं झालं. साऱ्या संसाराचा भार आपल्यावर आहे हे पाहून ती हसली. तिने उगाचच पदर खोचून घेतला. माझं काय रे, मी सांभाळीन कसं तरी, आई म्हणाल्या. लग्न

ती खाली परत आली. त्यावेळी आई हलक्या आवाजात गोपाळरावांशी बोलत होत्या, म्हणून रमा तिथेच रिंगाळली. अरे गोपाळ, असं किती दिवस चालायचं रे? माहेरी तरी पाठवतोस का बघ तिला 4-6 महिने. मी तरी त्याचाच विचार करतोय. पण इथे तुझं कसं होणार? तुला तर तांब्या देखील उचलत नाही. रमाचं मन ताणल्यासारखं झालं. साऱ्या संसाराचा भार आपल्यावर आहे हे पाहून ती हसली. तिने उगाचच पदर खोचून घेतला. माझं काय रे, मी सांभाळीन कसं तरी, आई म्हणाल्या. लग्नाआधी तीच होती की काय? नशिबात असेल ते काही चुकत नाही हेच खरं. रमा सैलावली. तिला एकदम पोकळ वाटलं. मनाचा एक पीळ सुटून गेला. आई सगळं सांभाळतील आपलं. उपास, सोळं ओळं यातूनच त्यांना वर येता येणार नाही. मग बाकी काय जमणार कप्पाळ? छट नाही म्हटलं तरी सारा आटाला आपणच सांभाळला पाहिजे. आपले हात आता कायमचे गुंतून गेले आहेत. ती आत येताच आईंनी विषय थांबवला आणि गोपाळराव हात धुवायला गेले. म्हणजे तुम्ही सगळं सांभाळाल, सोवळं उपास तपास? रुखरुखीनी रमानी विचारलं. आपले शब्द तिने ऐकले म्हणून आई किंचित शरमल्या, पण लगेच हसल्याही. मग काय करणार बरं सांग, तुलाच थोडी विश्रांती मिळेल. 4 महिने राहा, 6 महिने राहा. बरं वाटलं की तुझा दादा तुला आणून पोचविलस की. रमानी एक निश्वास सोडला आणि उष्ट काढायला सुरुवात केली. फार दिवस असलेली एखादी जुनी पेटी कायमची फेकून द्यावी, त्याप्रमाणे तिच्या आयुष्यातला एक कोपरा सुना झाला. म्हणजे आता आई स्वतंत्रपणे राहू शकतील तर? तिला थोडं हायसं वाटलं, पण हुरहुर देखील. आई मात्र स्वतःशी विचार करत होत्या, आता या रविवारी तिला माहेरी पाठवून द्यायला हरकत नाही. राहील बिचारी तिथं, नाहीतरी गोपाळच्या संसाराकडे पाहायला नको का? असल्या बाईशी कसला संसार नि काय? सीताबाई कालच सांगत होत्या, कुठल्या तरी वेड्या बाईनी म्हणे नवऱ्याच्या डोक्यात वरवंटाच घातला. तेव्हा आता गोपाळांनी दुसरा मार्ग पाहावा हेच बरं. सीताबाईचीच एक भाची होती लग्नाची, फारशी शिकलेली नाही, पण कामाला कशी खणखणीत, 20 जणांचा आटाला रेटून नेईल. रमाच्या लग्नात पैसाही हुंडा मिळाला नव्हता, आता तोही मिळेल. साऱ्या घराला फरशी करता येईल. ओलसर भुईवर पावलं उमटत हिंडणाऱ्या रमाकडे पाहून आईंना आपल्या विचारांची भीती वाटली. पण हट्टानी त्यांनी तिच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाल्या, मग काय झालं? गोपाळच्या संसाराकडे पाहायला नको का मला? हात धुवून गोपाळराव माडीवर आले. त्यांना नेहमीप्रमाणे वेळ झालाच होता. त्यांनी लगबगिनी शर्ट उचलला आणि अंगावर पसरला. तिसऱ्या काजाला टाका असल्याने तो अडकल्यासारखा झाला आणि त्यांनी चिडून हिसका देऊन तो तोडून टाकला. परंतु शर्टाच्या कुबट वासाने त्यांची चीड वाढलीच. काल तुमच्या सगळ्या कपड्यांनी इस्त्री केली मी, रमा उंबऱ्यावरनं भीत म्हणाली. हो, दिसतच आहे ते. याचं आणखी एक बटन कुठे आहे? मी सारं शोधून पाहिलं पण कुठे मिळालं नाही, म्हणून मी टाका घालून ठेवला. मी तिचे डोळे कुत्र्याप्रमाणे ओलसर दीन होते. तिच्याकडे पाहून गोपाळरावांचा संताप फार वाढला. तिचं तोंड असलं दीन नसतं तर तिला केव्हाच हाकून देता आलं असतं. चीड आणि असहाय्यता यांनी त्यांचं मन ओरबाडून टाकलं होतं. आता गोपाळरावांना देखील बाहेर कुचंबल्यासारखं होऊ लागलं. कुणीतरी भेटून काय कसं काय असं म्हणून कुत्सिततेने विचारतील म्हणून ते त्या गावंढ्या गावातही आडवळणीनं कचेरीत जात आणि तिथे इतरांशी बोलण्याचं टाळत. ते उकिरड्यासारखे गाव घाण्याच्या बैलासारखं काम आणि वेड लागलेलं घर यांच्या आठवणींनी त्यांच्यात त्रासिक वैराग्य निर्माण झालं. त्यांना वाटलं, जावं हे सारं सोडून कुठेतरी, नाहीतर मेल्याखेरीज सुटका नाही यामधून. आपण मेल्याखेरीज अगर रमा त्या बेबी

मंद विचारांनी त्यांना उधळल्यासारखं झालं आणि त्यांनी तो विचार झटकला. पण देशपांड्यांकडे पाहिलेल्या मुलीचं चित्र जास्त रेखीव झालं आणि गोपाळराव वासनेनी आसुसले. ते गडबडीने बाहेर पडू लागले. रमा तिथेच उभी होती. आयुष्य हातून निसटू लागताना डोळ्यात येणारा भाबडा विसराळूपणा तिच्यात होता. हे बघ, माझ्या कपड्यांचं मी पाहिन उद्यापासनं, तुला झेपत नाही का माताशा? असं ते म्हणाले आणि बाहेर पडले. रमा आत आली आणि चुलीपुढे गप्प बसली. तिच्या डोक्याला मुंग्या आल्यासारख्या वाटत होत्या आणि तिने दोन्ही बाजूंनी थापट्या मारून त्या घालवण्याचा प्रयत्न केला. ती रागूपुढे आली आणि म्हणाली, अरे आत वाटीत शेंगदाणे गूळ ठेवलाय, खाऊन घे. मला नको खायला. मुरलीधराच्या देवळात आज नाटक आहे आमचं, मी जाणार. अरे मग तुझ्या वर्गातली मुलं येणार, कपडे चांगले घालून जा. ती नवी चड्डी शिवली आहे ना, ती घाल की. शी, कसला रंग आहे तिचा, ती नको आहे, तीच राहू दे मला, असं राघू म्हणाला. रमाने चटकन पाठ वळवली आणि घडी करून तिने चड्डी ट्रंकेत ठेवली. बरं राहिलं माझं, तू शेंगदाणे खाणार नसशील तर खिशात घालून ने, मध्ये खाता येतील. मी येऊ का तुझ्याबरोबर देवळात? नको नको, मग मुलं हसतात. अजून आईला बरोबर घेऊन येतो म्हणून बाबल्या म्हणतात. बाबल्या? होय रे होय, तू अजून बाबल्याच आहेस माझा. बरं, मी तुझ्याबरोबर देवळात येत नाही, तिथपर्यंत तुला पोहोचवते आणि येते. संध्याकाळी लांब शिंगाची गुरढोरं येतात रे, सांभाळून रे. तिचा हात झटकून तो पळाला देखील. राघू तर आपल्या रक्तामासांचा गोळा. तो गेल्यावर तिला एकदम हलकं दुबळं वाटू लागून तिच्या आयुष्याचा सारा पिळच तुटला. सारं घर आता शांत होतं. या साऱ्या परिचयाच्या वस्तू भोवती पण प्रत्येकीपासनं आतड्याचे वळसे सुटत गेल्याप्रमाणे ती एकटी पडली होती. सगळ्यांनीच आपल्याला टाकून दिलं हेच खरं. आई गोपाळराव स्वतंत्र झाले, राघूही आता मोठा झाला, तो आता काही बाबल्या राहिला नाही. एक कळशी पाणी घेऊन येते हं, असं म्हणत ती बाहेर पडली. रमा, अगं देवी लागण्याची वेळ होईल आता, आता कशाला मरायला गेली पाणी आणायला, कुणास ठाऊक. तलावावर शेवटची एक एक घागर नेण्यासाठी जमलेल्या तीन चार बायका होत्या. रमा येताच एकीने विचारलं, काय रमाक्का आज उशीर झाला? पण रमा घुम्मी राहून तिच्याकडे एकटक पाहू लागताच ती वरमली. रमानी आपली कळशी उचलली आणि वरच्या बाजूला अगदी पायऱ्यांच्या कडेला जाऊन उभी राहिली. त्या बायका निघून गेल्या आणि तलावावर कोणी राहिलं नाही. रमा दोन चार पायऱ्या उतरून पाण्यात आली. पाणी गुडघ्यापर्यंत आलं. कळशीवर सूर्यप्रकाश पुसल्यासारखा झाला आणि तिच्यावर तिला स्वतःचं नाव दिसलं. कमळीसाठी भेट दादा. त्या जुन्या नावानी हाक मारणारा आता एकटाच दादा राहिला होता. पण ते नाव आता दूर राहिलं, धारातल्या प्राजक्तात अडकून. अंबूजवळ देखील ते असेल कदाचित. इथली घागर फार मोठी होते म्हणून दादाने ही कळशी तिला मुद्दा म्हणून दिली. त्याला इकडे बोलवावं असं तिला फार वाटत होतं. पण त्याला तरी आता आतड उरलं असेल का, की लग्नानंतर त्यालाही आपल्या शिवायचा निराळा मार्ग मिळाला असेल. एकाकी, संतापी, परंतु चाफ्याच्या फुलासारख्या मनाचा भाऊ. त्याच्या कलानी घेणारं कोणीतरी त्याला कायमचं असावं असं तिला वाटलं आणि तिने एक निश्वास सोडला. ती हळूहळू नकळत आणखी दोन चार पायऱ्या उतरली. पाणी कमरेपर्यंत आलं आणि त्याचा स्पर्शही एकदम आग्रही झाला. गुडघ्याभोवती हिंकाळणारं निर्माल्य पदरात अडकू लागलं. सारा तलाव आता सोनेरी पाण्याने भरला होता आणि त्यात सारं प्रतिबिंब कोरून ठेवल्याप्रमाणे स्थिर होतं. पण आता वारा बेबंद झाल्याप्रमाणे तिच्या कानातला आवाज विलक्षण घुमू लागला. पाणी अदृश्य लाटांनी तिच्यावर आदळून प्रचंड झोतांनी नाहीसं होत असल्याप्रमाणे त्याची

गर्जना होऊ लागली. वरस देऊळ आतासारख्या सळसळ फिरणाऱ्या झावळ्यासारख्या जाळ्याच्या तुकड्यात पुरं सापडलं होतं आणि त्याचा गोपूर हळूहळू त्या लाल भडक भोवऱ्यात खसत होता. पाण्याची चुणी सरकत आली आणि तिच्यावर आदळली. तिच्या तुषारांनी तिचे केस चेहरा भिजून चिंब झाला. कानातला आवाज एकदम थांबला आणि डोळ्यातली लाल वेदनाही थांबली. हाताने तोंड पुसून रमा समोर पाहू लागली. समोरचं देऊळ आता स्वच्छ झालं होतं आणि सूर्य खांबाखांबात गुरफटून राहिला होता. प्रतिबिंब विलक्षण रेखीव झालं होतं. वाड्याच्या पायऱ्या अगदी वरपासून तिच्यापर्यंत पसरल्या होत्या आणि त्यावरून हसऱ्या चेहऱ्याचा दिवाकर पायऱ्या उतरून तिच्याकडे येत होता. त्यांनी खऱ्या पायऱ्या तर ओलांडल्या होत्या, पण प्रतिबिंबातील अर्ध्या पायऱ्या उतरून तो तिच्याकडे येत होता. तेच हसणं, तेच मूक आमंत्रण. सूर्य खांबातून मोकळा होऊन खाली निसटण्याच्या आधीच तो शेवटच्या पायरीवर येणार हे रमाला माहीत होतं. इथून जर पुढे गेलं की त्या शेवटच्या पायरीजवळ सहज जाता येईल असं तिला वाटलं आणि ती आणखी एक पायरी उतरली. आता पावलं अडखळवणारी आतड्यांची बंधनं नाहीत. तिला एकदम हलकं हलकं वाटू लागलं आणि स्वतःच एक लाट असल्याप्रमाणे ती तरंगू लागली. सूर्य निसटून निघून जायला अजून वेळ आहे, पण फारच थोडा. त्यापूर्वी तो क्षण येणार आहे, सोन्याचा, सुटकेचा, सुटकेचाच. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आज या कार्यक्रमामध्ये जी ए कुलकर्णी लिखित बाधा या कथेचं गौरी लागू यांनी केलेलं अभिवाचन आपण ऐकलं. सादर करते होते प्रवीण कुलकर्णी.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट आताच आपण ऐकलीत. श्रोते हो, संध्याकाळचे 5:31 झाली आहेत. मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. पुणे आय केअर सांजधारा.
2: पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: श्रोते हो, पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शाहीर पठ्ठे बापूराव यांची रचना. स्वर आणि संगीत आहे शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांचं.

0: श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला शाहीर पठ्ठे बापूराव यांची रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत होतं शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999-1827.

0: सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, 95 95 24 25 59.
1: इवलासा अंकुर पोटी रुजावा, आपल्या घरी पाळणा झुलावा.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
3: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज, पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, 84 84 86 19 00,
2: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
5: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात वंदना विटणकर यांची रचना ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अकरावी बारावी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद,

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात महानंदा या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: पुणेकर भक्तांसाठी एक आनंदाची आणि भक्तिरसाने न्हाऊन निघालेली पर्वणी, पुरुषोत्तम मासानिमित्त परमपूज्य श्री प्रसाद महाराज यांचे पुण्यनगरीत आगमन. या विशेष कार्यक्रमामध्ये दत्तयाग, वायनदान, कीर्तन, भजन, हरिपाठ, प्रवचन, गुरुतुला तसेच गुरुकृपेने भरलेले विविध भक्तिमय उपक्रम संपन्न होणार आहेत. परमपूज्य महाराजांच्या दर्शनाचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेण्याची ही सुवर्ण संधी. या भक्तिमय सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. कार्यक्रमाची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत. दिनांक 28 ते 30 मे रोजी. स्थळ शिवसमर्थ हॉल, जय भवानी टेकडीवर, जय भवानी मंदिराजवळ, MIT पौड रोड, कोथरूड, पुणे 29.
4: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
5: रविवार 31 मे 2026 रोजी. वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज, पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00.
4: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
7: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात बकुळ पंडित यांच्या स्वरात हे बंध रेशमाचे या नाटकातील शांता शेळके यांची पदरचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: बकुळ पंडित यांच्या स्वरात हे बंद रेशमाचे या नाटकातील शांता शिळके यांची पदरचना आपण ऐकली. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. या गीताबरोबरच पुन्हा आय केअर सांजधरा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: FM 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूयात पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. आषाढी एकादशी यंदा 25 जुलै रोजी साजरी होणार असून पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडणार आहे. 15 ते 29 जुलै दरम्यान आषाढी यात्रा होणार असून 16 जुलैपासून भाविकांसाठी 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान सुरक्षा, स्वच्छता, निवास आणि दर्शनरांग नियोजनावर विशेष भर देण्यात येणार आहे. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळं इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. तेवढ्याच कारणामुळं ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळं पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. दरम्यान पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम न राबवण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत

0: विक्री आराखड्यांतर्गत IFMS आणि ॲग्रीस्टॅक प्रणालीचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे. यासाठी FSAS हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. बुकिंगनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्यांकडून खत खरेदी करता येईल, त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. नीट UG पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग CBI आज आणखी 2 जणांना अटक केली. लातूर इथले डॉक्टर मनोज शिरुरे यांना आज चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्र पेपरमधले प्रश्न जाणून घेतल्याचा शिरुरे यांच्यावर आरोप आहे. पुण्यातल्या डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी इथले रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक तेजस शहा याला देखील CBI आज अटक केली. त्याने आरोपी मनीषा हवालदार हिच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. या प्रकरणी CBI आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. दरम्यान या संपूर्ण गैरप्रकारामागे कॉर्पोरेट क्लासेस आणि इंटिग्रेटेड कॉलेजचं मोठं रॅकेट सक्रिय असावं असा संशय भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे सरकारनं अशा पॅटर्नवर तात्काळ बंदी आणण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. मालमत्ता कर व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित करण्याच्या उद्देशानं नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी विभागाला भेट दिली. उपायुक्त सचिन पवार यांनी डिजिटल प्रणाली, GIS सर्वेक्षण, महसूल वाढीच्या उपाययोजना आणि नागरिकाभिमुख सेवांची माहिती दिली. या अभ्यासभेटीतून दोन्ही महापालिकांमध्ये सर्वोत्तम प्रशासन पद्धतींची देवाणघेवाण होऊन अधिक कार्यक्षम कर व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त 29 मे रोजी सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेटच्या 3ऱ्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं महापौर रवी लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विविध विभागातील कर्मचारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरात जनगणना कर्मचारी घरभेटीद्वारे माहिती संकलनाचं काम सक्रियपणे करत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, निवास आणि नागरी सुविधांच्या भविष्यातील नियोजनासाठी जनगणना महत्वाची असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावं, तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान. पुण्यात आज दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र होतं. आज कमाल तापमान 38 आणि किमान तापमान 24.9 अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली. उद्याही अशाच प्रकारचं हवामान राहणार असून संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: FM 101 MHz आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:06 झाली आहेत. देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीलाच ऐकूयात लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या आवाजातलं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं चोरी चोरी या चित्रपटातलं हे गीत. बोल आहेत शैलेंद्र यांचे.

0: मंडळी, चोरी चोरी हा 1956 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट, जो अनंत ठाकूर यांनी दिग्दर्शित केला होता आणि मुख्य भूमिका होत्या राज कपूर, नरगिस, प्राण आणि जॉनी वॉकर यांच्या. कॅमेरामन होते व्ही एन रेड्डी. 1934 मधला हॉलिवूड मूव्ही इट हॅपन्ड वन नाईट यावरून चोरी चोरी या चित्रपटाची कथा घेण्यात आली होती. आणि जे गाणं आपण आत्ता ऐकलं, जहां मे जाती हूँ वही चले आते हो, यामध्ये कठपुतळी भावल्यांचा वापर करण्यात आला, आठवतंय ना तुम्हाला? त्याचं काय झालं, एकदा 1951 मध्ये आवारा या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाच्या दौऱ्यादरम्यान गेले असताना राज कपूर आणि नरगिस यांना त्यांच्याच प्रतिकृतीचा समावेश असलेला कठपुतळी शो पाहायला मिळाला आणि यावरूनच प्रेरित होऊन या गाण्यात त्या कठपुतळी भावल्यांचा समावेश करण्यात आला. चित्रपटाबद्दल अशा अजून गोष्टी जाणून घेऊयात, पण या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, चोरी चोरी या चित्रपटाबद्दल आपण बोलतो आहोत. चोरी चोरी हा राज कपूर आणि नरगिस यांनी एकत्र काम केलेला शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांची प्रसिद्ध ऑनस्क्रीन भागीदारी संपली. आर के बॅनरचा हा चित्रपट राज कपूर यांनी स्वतः दिग्दर्शित न करता अनंत ठाकूर यांना तो दिग्दर्शित करायला दिला. या चित्रपटातली गाणी सुद्धा खूप गाजली बरं का, विशेषतः पंछी बनू उडती फिरू, रसिक बलमा, ये रात भीगी भीगी आणि आ जा सनम मधुरे चांदनी में हम या गाण्यांनी तर कित्येक दशकं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याच गाण्यांसाठी संगीत दिग्दर्शक शंकर जयकिशन यांना फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ संगीत निर्देशक पुरस्कार मिळाला होता. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात चोरी चोरी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या स्वरात शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार हसरत जयपुरी यांचं हे सुप्रसिद्ध गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर आणि अरुण दाते यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लता मंगेशकर आणि अरुण दाते यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर
2: 07969 999 1827.
3: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्कीच सहभागी व्हा.
4: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00,
3: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात माणसाला पंख असतात या चित्रपटातलं वी स खांडेकर यांचं गीत. संगीत आहे मीना खडीकर यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात माणसाला पंख असतात या चित्रपटातलं वि स खांडेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मीना खडीकर यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: आशा भोसले यांच्या स्वरात मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: सांधे

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेवडकर यांची गीतरचना सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. धाकटी बहीण या चित्रपटासाठी संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात धाकटी बहीण या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्कीच सहभागी व्हा.
3: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ कात्रज, पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्टिव बेबी सेंटर पुणे 84 84 86 1900
2: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट्यू बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
4: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
3: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
4: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
3: संपर्क 78 23 84 11 20.
4: 7823 84 1120.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अरुण दाते आणि पुष्पा पागदरी यांच्या स्वरात रजनीकांत राजाध्यक्ष यांची गीतरचना आपण ऐकली. तुमची खुशी हाच माझा सौदा या चित्रपटासाठी संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 49वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी, श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: शरण मन्विच्छ कृपणा फल हे तवहा।
1: श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 49वा श्लोक कर्मयोगाचं तात्विक विवेचन, त्यातलं मर्म हे सांगितल्यावर योगयुक्त बुद्धीनी फळाची आकांक्षा न करता केल्या जाणाऱ्या कर्माचं श्रेष्ठत्व अर्जुनाला सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे धनंजया, बुद्धियोगापेक्षा म्हणजे समत्व बुद्धीनी फळाची इच्छा न धरता केल्या जाणाऱ्या कर्मापेक्षा फलेच्छापूर्वक केलं जाणारं केवळ कर्म अगदी कनिष्ठ प्रतीचं, हलक्या दर्जाचं असतं। म्हणून कर्मबंधाचा नाश करण्यासाठी तू समत्व बुद्धीचा आश्रय घे, कारण कर्मफळाचा हेतू कर्माचं बंधन नष्ट करण्याच्या कामी दुबळे आहेत। श्लोकाचा असा अर्थ करताना श्लोकात नसलेल्या शब्दांच्या संदर्भानुसार

आश्रय घ्यावा लागतो. हाच अर्थ आचार्य विनोबाजींनी गीताई या समश्लोकीत सोपा करून सांगितलाय. समत्व बुद्धी ही थोर, कर्म ती होनी ही नची, बुद्धीचा आसरा घेतू मागती फळ दीनते. गीता हे कर्मयोग शास्त्र असल्याने यामध्ये कर्मयोगाची जेवढी प्रशंसा करता येईल तेवढी भगवंतांनी गीतेच्या पुढल्या अनेक अध्यायांमधून वेळोवेळी केलेली आहे. ज्ञान भक्ती योग या सर्व मार्गांपेक्षा कर्मयोगो विशिष्यते, म्हणजे कर्म मार्ग श्रेष्ठ आहे असं वारंवार सांगितलेलं आहे. यामुळेच कुरु कर्मैव तस्मात् त्वम् असं ठामपणे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात. असं असताना या श्लोकात मात्र कर्माला अवर म्हणजे हीन का बरं म्हटलं असावं असा प्रश्न आपल्याला पडतो आणि त्याच्या वरवरचा अर्थ पाहता सहजच मनात येतो. पण या श्लोकाकडे या पूर्वीच्या श्लोकांच्या संदर्भावरून पाहिलं की प्रश्नाची उकल आपोआप होते. फलेच्छा रहित कर्म योगस्थ राहून करत राहणं हाच तर बुद्धियोग यापूर्वीच्या श्लोकातून वर्णिलेला आहे. आता त्याचंच थोड्या वेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण भगवंत करत आहेत, जेणेकरून असं कर्म करण्याची बुद्धी अर्जुनामध्ये पक्की होईल. या श्लोकात दूरेण ह्यवर कर्म या शब्दांनी कोणत्या कर्माला फार कमी प्रतीचं मानलंय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. कर्मयोग हा ज्ञान मार्गापेक्षा फारच हीन दर्जाचा असं श्रीकृष्णांचं मुळीच प्रतिपादन नाही, किंवा कर्मयोगापेक्षा कर्मसन्यास श्रेष्ठ असंही श्रीकृष्ण सांगत नाही. हे यापूर्वी आलेल्या कर्मयोग वर्णनावरून लक्षात घेण्यासारखं आहे. या दुसऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात आता मी तुला बुद्धियोग सांगतो ज्याद्वारे तू कर्मबंधनातून मोकळा होशील असं सांगून श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मफळाची इच्छा न करता कर्तव्य कर्म समत्व बुद्धीने केलं तर कर्माचं बंधन राहत नाही असं स्पष्ट सांगून कर्मयोग विशद करतायत. त्याच अनुषंगाने श्रीकृष्ण फळाची इच्छा मनात ठेवून केलेलं कर्म हे बुद्धियोगापेक्षा म्हणजे स्थिर बुद्धींनी निरपेक्षपणे केलेल्या कर्मापेक्षा फार कमी प्रतीचं हीन दर्जाचं असतं असं सांगतायत. म्हणूनच त्या कर्माच्या फलावर आसक्ती ठेवणारे कृपण होत असंही भगवान सांगतात. यावरून हे स्पष्ट होतं की या श्लोकात बाह्य कर्माला म्हणजे कर्माच्या बाह्य स्वरूपाला गौणत्व दिलेलं आहे. कर्माच्या पाठीमागे असलेल्या हेतूचं श्रेष्ठत्व विशद करण्यासाठीच बुद्धौ शरणम अनिच्छ अनिच्छ बुद्धीचा आश्रय कर असं म्हटलेलं आहे. लोकमान्य टिळक गीता रहस्यातून या श्लोकाचं विवरण करताना जे थोडक्यात सांगतात तेच त्यांचे अनुयायी गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री भिडे आपल्या गीता रहस्य दीपिकेमध्ये स्पष्ट करून सांगतात. कर्माचं तारतम्य उत्तम मध्यम आणि कनिष्ठ अशा तीन प्रकारांनी ठरवता येतं. सामान्य माणूस कर्माच्या बाह्य स्वरूपावरूनच त्याचा बरे वाईटपणा ठरवतो, ही पद्धत कनिष्ठ होय. काही लोक कर्माचं फळ म्हणजे कर्मामुळे होणारे परिणाम पाहून कर्माला चांगलं वाईट ठरवतात. सर्वसामान्यपणे काही वेळा हे उपयुक्त वाटलं तरी निर्णयाच्या बाबतीत नेहमीच अशा ठोकताळ्यांवर अवलंबून राहता येत नाही, त्यामुळे ही रीतही मध्यमच ठरते. ज्ञानी म्हणजे विचारी मनुष्य मात्र हेतूच्या शुद्धतेवरूनच कर्माची योग्यता ठरवत असतो. हीच रीत निर्दोष आणि उत्तम असं संपूर्ण विचारांती मान्य करावं लागेल. म्हणजेच शुद्ध हेतू हीच कर्माची खरी कसोटी ठरते. हेतू शुद्ध ठेवायचा म्हणजे निश्चयात्मक बुद्धी हवी. याचाच अर्थ बुद्धियोगा वाचून हेतू नितांत शुद्ध होणं शक्य नाही. कर्माचं तारतम्य ठरवण्याकरता योगयुक्त बुद्धीला शरण जाणं भाग पडतं. अशा प्रकारे कर्माचं तारतम्य कर्माच्या बाह्य रूपावर नसून कोणत्या हेतूनी ते केलं यावर असतं हेच भगवंत या श्लोकातून सांगतायत. लोकमान्य टिळक आणि त्यांचे अनुयायी भिडे शास्त्री तसंच डॉक्टर जस करंदीकर आपल्या गीतातत्व मंजरी या ग्रंथामध्ये सांगतात कर्मयोगाचा अत्यंत महत्वाचा सिद्धांत या श्लोकातून वर्णिलेला आहे. कर्म करण्याच्या इच्छेच्या मुळाशी जी बुद्धी असेल त्या बुद्धीवरूनच कर्माचं भले बुरेपण ठरवण्यात येतं. गीतेतल्या नेमक्या याच तत्वाचा अवलंब न्यायालयातही केला जातो. गुन्हेगारी करणाऱ्याला न्यायाधीश शिक्षा देतोच, पण त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हेगार हा त्या मागचा सूत्रधार, आजच्या प्रचलित शब्दात सांगायचं तर मास्टर माइंड हा असतो. याच विचाराने प्रत्यक्ष कर्म हे गौण असं इथे म्हटलेलं आहे. या श्लोकाच्या अनुषंगाने इथे कर्मयोग हा शब्द पाहूया. या शब्दात कर्म आणि योग असे दोन अंश आहेत.

यामधला कोणता अंश मुख्य आणि कोणता गौण हेच या श्लोकामध्ये वर्णिलेलं आहे. कर्म हा अंश गौण आणि समत्व बुद्धिरूप योग हा अंश मुख्य आहे. हाच बुद्धियोग कर्माचं बंधकत्व नष्ट करतो. यासाठीच कर्मात समत्व बुद्धी साधणं हेच कुशलत्व आहे. कर्मयोगाने जी सिद्धी प्राप्त करून घ्यायची ती समत्व बुद्धी योगानेच मिळते. म्हणूनच श्लोकाच्या उत्तरार्धात संसिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धीचा आधार घेण्यास श्रीकृष्ण सांगतात. कर्मफलाचा आधार दुबळा असल्याने कर्मबंधातून मुक्त करण्यासाठी तो समर्थ नाही. इथे योग म्हणजे गीतेतला बुद्धियोग हा घटक प्रभावी ठरतो. बुद्धियोगाचा हा प्रभाव पुढच्या 50 श्लोकामध्ये स्पष्ट केलेला आहे. अशा रीतीने 49व्या श्लोकाचा संबंध यापूर्वीच्या 48व्या योगस्थः कुरुकर्माणि या आणि पुढल्या बुद्धियुक्तो जहातिह या 50व्या श्लोकाशी आहे. हा संबंध लोकमान्य टिळक आणि नंतर त्यांचे शिष्य भिडेशास्त्री डॉक्टर जस करंदीकर यांनी विशद करून सांगितलेला आहे आणि कर्मयोगाची भक्कम पायाभरणी केलेली आहे. कर्मयोगात कर्त्याच्या बुद्धीलाच खरं महत्व असून कर्माचं बाह्य स्वरूप यापुढे क्षुद्र ठरतं. कर्त्याची समत्व बुद्धीच कर्माचे बंध नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरते. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा आरुता कर्मयोगू परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योगस्थिती. म्हणून बुद्धी योगूस धरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अव्हेरू फळ हेतूचा. आरुता किंवा आरवता याचा अर्थ अलीकडे अगोदर असा आहे. माऊली सांगतात, बुद्धियोगाचं विवरण करत असताना कर्मयोग हा अगोदर येतो. योगयुक्त बुद्धीनी कर्माचं आचरण या बुद्धियोगाद्वारे स्थिर होऊन कर्मफळाचा त्याग करावा. कर्म करणं सर्वांनाच आवश्यक आहे. कर्म जर कोणाला चुकत नसेल तर कर्म करत असताना ते विचारपूर्वक करणं अगत्याचं ठरतं. म्हणूनच या श्लोकाला आजच्या संदर्भातही महत्व आहे. किंबहुना कर्मयोग सांगणारे सगळे श्लोक आजही तितकेच उपयुक्त आहेत. कर्तव्य कर्म करत असतानाही काही वेळा दोन विरुद्ध कर्म करायचा प्रसंग आला तर त्यावेळी मन स्थिर ठेवून सारासार विचार करून फळाकडे लक्ष केंद्रित न करता कोणताही मोह न बाळगता कर्म केलं आणि तेही त्यातलं ममत्व सोडून केलं तर ते बंधनकारक ठरत नाही. हा कर्मयोग आचरून अभ्युदय आणि निःश्रेयसाचीही प्राप्ती होते. असाच उपदेश विश्वगुरु श्रीकृष्णाने सगळ्या जगताला दिलेला आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक संकुचित मनोवृत्तीतून बाहेर येण्याचा इशारा देतो. जेव्हा आपण फक्त आपल्या नफ्याचा फायद्याचा विचार करतो तेव्हा आपल्या कर्माचा दर्जा घसरतो. आपण विचारांच्या बाबतीत दरिद्री ठरतो. कुटुंब समाज त्यातली नाती किंवा व्यवसाय यांच्याशी संबंध फक्त फायद्यासाठी स्वार्थासाठी ठेवला तर निराशाच पदरी पडते. क्षणिक सुखासाठी आपण आत्मिक आनंद गमावून बसतो. परिस्थितीचे गुलाम होतो. आपल्याला नाती व्यवसाय यातला सात्विक आनंद मिळवायचा असेल तर निरीच्छ वृत्तीने परिस्थितीला हाताळावं लागेल. त्यातून मिळणारा आनंद अमूल्य असाच असेल.

श्रोतेहो, अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 49वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। श्रोते हो, संध्याकाळचे 7 वाजले आहेत। जय माला हा कार्यक्रम थोड्याच वेळात।
2: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।

0: विको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि

0: श्रोतेहू हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात लव्ह मॅरेज या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात लव्ह मॅरेज या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात कैफी आझमी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे हेमंत कुमार यांचं आणि चित्रपट अनुपमा.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात अनुपमा या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हेमंत कुमार यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर पुणे ने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात

0: नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी. वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ कात्रज, पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे 84 84 86 19 00.
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. बात एक रात की या चित्रपटासाठी संगीत आहे SD बर्मन यांचं.

बात एक रात की या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानंत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत. दिल्ली का ठग हे आहे चित्रपटाचं नाव आणि संगीत आहे रवी यांचं.
4: ये रातें ये मौसम.

0: दिल्ली का ठग या चित्रपटातलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ.

0: अशी पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे।

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणेने कात्रज येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ कात्रज पुणे. तसेच चैतन्य मातृत्व योजने अंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे 84 84 86 19 00,
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी कात्रज येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात कैफी आजमी यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि चित्रपट नौ निहाल.

0: चार आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: कार्यक्रमात ऐकूयात शेवटचं गाणं.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात वो कौन थी या चित्रपटातलं राजा मेहती अली खा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:31 होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम समाप्त करत आहोत, परंतु या सभेतून मी प्रज्ञा कळसकर आता आपला निरोप घेते. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 शुभरात्री. जय हिंद.